सुप्रभात श्रोते हो, 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो नमस्कार. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 21 जून 2026.

वाहिनीवर 101.5 MHz या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो नमस्कार. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 21 जून 2026. सकाळचे 5:58 आणि 10 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

श्रोते हो नमस्कार। प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांत मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 6 वाजतायत आता। हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना, गायली आहे प्रसाद शेवडे यांनी, संगीत आहे पंडित अवधूत बाम यांचं.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही होती मंगेश पाडगावकर यांची रचना. मंगल प्रभात कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. गायले गीतश्री संध्या मुखर्जी यांनी, संगीत आहे सतीनाथ मुखर्जी यांचं.

कार्यक्रमात शेवटी समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना. रचना आहे सरस्वती कुमार दीपक यांची, संगीत सतीश भाटिया यांचं.

0: श्रोते हो, या समूहस्वरातील गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 6:30 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कलकत्ता इथं संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून होईल. आम्ही ते आता सहक्षेपित करत आहोत.
1: पश्चिम बंगाल इथं आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाचं आम्ही दिल्ली केंद्रावरून

0: पाणी FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्र यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधित युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट UG फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती NTA दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर

आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा.

0: सह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ समुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रिड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. 8:41 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती.

0: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती निवेदिका वैष्णवी रिसबुड सादर करते विवेक वानखडे.
1: नमस्कार श्रोते हो, गेल्या आठवड्यात घडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील घडामोडींचा साप्ताहिक आढावा अवतीभवती या कार्यक्रमात मी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी. पाण्याचा काटकसरीने वापर करा, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. श्री क्षेत्र परशुराम येथील विकास कामांचा जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्याकडून आढावा. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश. नवीन गॅस जोडणी प्रक्रिया बंद. 2 सिलेंडर बुकिंग मध्ये ठराविक दिवसांचे अंतर बंधनकारक. रत्नागिरी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा. रत्नागिरी पोलीस दलाची गड किल्ले स्वच्छता संवर्धन आणि वारसा जतन विशेष मोहीम. तोतया अन्न आणि औषध अधिकाऱ्यांपासून सावधान. संशय आल्यास त्वरित पोलिसात तक्रार करा. ईशान्येकडील नागरिकांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन. रत्नागिरीत विशेष कक्षाची स्थापना. चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व मॉकड्रिल यशस्वी. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य. नियमबाह्य वाहनांवर कडक कारवाई होणार. आरोग्याच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीची खात्री करा. आरोग्य सभापती विलास साळकेंचे आदेश. राज्यातील 56 समुद्र किनाऱ्यांवरून 108,596 ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले समुद्रात. सर्वाधिक 54,277 रत्नागिरीतून. आता जाणून घेऊया सविस्तर घडामोडी. पाऊस लांबल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी नागरिकांना विहिरी आणि नळाच्या पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई नियोजन आढावा बैठकीत त्यांनी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील काही शहरांमध्ये पुढील 25 ते 30 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने सर्व संबंधित विभागांना आपापल्या क्षेत्रातील पाणी व्यवस्थापन आणि टँकर पुरवठ्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संकट काळात रिसॉर्ट्स आणि होमस्टे मधील जलतरण तलावांचा बिगर अन्नविषयक पाणी पुरवठा त्वरित थांबवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून काही तोतया व्यक्ती व्यवसायाच्या ठिकाणी येण्याची किंवा पैशाची मागणी करण्याची शक्यता लक्षात घेता व्यावसायिकांनी सतर्क राहावे. असा कोणताही संशय आल्यास त्वरित अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा पोलिसात तक्रार करावी. याबद्दल विशेष माहिती देत आहेत सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव.
2: नमस्कार, मी शशिकांत पांडुरंगे यादव, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य रत्नागिरी या कार्यालयाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या कोणत्याही आस्थापनामध्ये किंवा दुकानामध्ये कोणतीही अनोळखी व्यक्ती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत असे भासून जर आपल्याकडे तपासणी करायची आहे, धाडी टाकायची आहे, जप्ती करायची आहे किंवा चौकशी करायची आहे किंवा कोणी आर्थिक मागणी करत असेल तर कृपया आपण त्यांची ओळख व खात्री सर्वप्रथम करून घ्यावी. त्यांच्याकडील ओळखपत्र मागून तपासून घ्यावे. तसेच या कार्यालयात कार्यरत असणारे अधिकारी मी स्वतः शशिकांत यादव, सहायक आयुक्त औषधे, श्री मिलिंद महांगडे, सहायक आयुक्त अन्न, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती तृप्ती घरत, श्रीमती भाग्यश्री परदेशी, श्री संकेत कोनेरे व श्री ज्ञानेश्वर अटपाडकर यांच्याकडे संबंधित संशयित व्यक्ती बाबत चौकशी करावी. त्वरित त्यांच्या विरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करावी. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी या विभागास तत्काळ कळवावे किंवा अन्न आणि औषध प्रशासनाच्या मुख्यालयाच्या टोल फ्री नंबरवर याची माहिती देऊ शकता किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात ही तुम्ही कळवू शकता.
1: औषध खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी बोलताना सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव म्हणाले,
2: नागरिकांनी औषधाची किंवा अन्न पदार्थांची खरेदी करताना त्यांचे खरेदी बिल मागवून घेणे हे अनिवार्य आहे. मात्र औषधे खरेदी करताना औषधावरील मजकूर व बिलामधील मजकूर तपासून घ्यावा. औषधाची मात्रा कशी खावी उपस्थित असलेल्या रजिस्टर्ड फार्मासिस्ट कडून समजावून घ्यावी. ज्या व्यक्तीसाठी हे

0: औषध डॉक्टर यांनी लिहून दिलेले आहे
1: ते औषध त्याच व्यक्तीसाठी असतं, तेवढ्याच काळापुरतं मर्यादित घ्यायचं असतं, ते कायम घेण्यासाठी नसतं.
2: नवीन गॅस जोडण्या देण्याची प्रक्रिया सध्या संपूर्ण राज्यभरात बंद आहे. गॅस कंपन्यांना या संदर्भात थेट शासनाकडूनच निर्देश देण्यात आले आहेत. तसंच जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रमाणशीर वितरणाच्या दृष्टीने वेळोवेळी गॅस एजन्सींना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या वापरावर शासना कडून काही निर्बंध लादण्यात आले होते. या संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडरचा तुटवडा भासू नये आणि सिलेंडरचं वाटप योग्य प्रमाणात व्हावे यासाठी शासनाने एक महत्वपूर्ण नियम लागू केला आहे. या नियमानुसार ग्राहकांसाठी 2 सिलेंडरच्या बुकिंग मध्ये ठराविक दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नवीन गॅस जोडण्यांवर तात्पुरती बंदी असली तरी मागील 2 महिन्यांपासून जिल्ह्यात नियमित सिलेंडर स्टॉकची आवक होत आहे, ज्यामुळे सध्याच्या ग्राहकांना पुरवठा सुरळीत ठेवण्यात मदत होत आहे. गॅस वितरणात पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग सातत्याने गॅस एजन्सीच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गड किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि अंमलदार यांच्या मार्फत ही मोहीम राबवली जात आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक गड किल्ल्यांवर स्वच्छता करण्यात येणार असून प्लास्टिक, कचरा आणि इतर प्रदूषणकारी वस्तूंचे निर्मूलन केले जाईल. तसेच स्थानिक नागरिक, युवक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमी यांना सोबत घेऊन ऐतिहासिक वारसा जतनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून ऐतिहासिक वारशाबद्दल समाज अभिमान निर्माण करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे हा यामागचा मुख्य प्रयत्न आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिक, दुर्गप्रेमी आणि सामाजिक संस्थांना या मोहिमेत उत्स्फूर्त सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदिरात विकास कामांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत मंदिर परिसरातील विकास कामे, भाविकांसाठीच्या सुविधा, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संबंधित प्रलंबित आणि रखडलेल्या कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परशुराम क्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसंच विविध कामांमधील अडचणी जाणून घेत सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या आढाव्यामुळे परशुराम क्षेत्रातील विकास कामांना आता अधिक गती मिळणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत आरोग्य सभापती विलास साळके यांनी संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन मान्सूनपूर्व उपाययोजनांची पाहणी करण्याचे कडक आदेश दिले आहेत. बैठकीत मोडकळीस आलेल्या आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरुस्ती करणे, पूरग्रस्त भागात पाण्याचे नमुने तपासणे आणि पुरेशा औषध साठ्यासह शुद्ध पाणी पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसंच जिल्ह्यातील 68 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी केवळ 20 केंद्रांवर MBBS डॉक्टर उपलब्ध असल्याचे वास्तव समोर आले असून उर्वरित जागा भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या निर्देशांनुसार पूर्वोत्तर म्हणजेच ईशान्येकडील राज्यातील विद्यार्थी आणि नागरिकांना मोफत कायदेविषयक मदत, सल्ला आणि सहाय्य देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे एक विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. याविषयी माहिती देत आहेत विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील.
3: माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांनी निर्देश दिल्याप्रमाणे आणि माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी येथे ईशान्येकडील राज्यातील म्हणजे पूर्वोत्तर राज्य जे आहेत अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम या राज्यातील नागरिकांसाठी आणि

0: विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मदत त्यांना मिळावी, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मदत कक्षाची स्थापना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमध्ये करण्यात आलेली आहे. या कक्षामध्ये एक विधी सेवा प्रतिनिधी म्हणजे आमचे विधी स्वयंसेवक असतात आणि एक वकील पॅनल ऍडव्होकेट यांची आम्ही नेमणूक केलेली असते. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत मोफत कायदेविषयक सल्ला सहाय्य या ईशान्येकडील राज्यातील नागरिकांना मिळेल. तर याची सर्व ईशान्येकडील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी वगैरे दखल घ्यावी आणि जर काही अडचणी असतील, कायदेविषयक अडचणी, कुठल्या कार्यालयामध्ये काही कागदपत्रे मिळवण्यासाठी वगैरे काही अडचणी येत असतील, त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणशी संपर्क साधावा.
1: महाराष्ट्र शासनाचा वन विभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत 2025-26 हंगामात मोठे यश मिळाले आहे. या हंगामात राज्यातील 56 समुद्र किनाऱ्यांवर एकूण 1724 कासवांच्या घरट्यांची नोंद करण्यात आली असून त्यामधून तब्बल 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्र सोडण्यात आले आहे. याविषयीची माहिती देत आहेत.
2: नमस्कार, मी कांचन पवार, विभागीय वनाधिकारी, कांदळवन कक्ष. महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च एप्रिल महिन्यापर्यंत ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवांच्या मादी अंडी घालण्यासाठी येत असतात. महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन कक्षामार्फत समुद्र किनारी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या मार्फत समुद्री कासवांच्या अंड्यांचे तंत्रशुद्ध व शास्त्रीय पद्धतीने संरक्षण व संवर्धन केले जाते. याकरिता स्थानिक नागरिकांना कांदळवन कक्षाचे मरीन बायोलॉजिस्ट यांचे मार्फत दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते. समुद्र किनारी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवन कक्षामार्फत अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केले जातात. साधारणतः 55 ते 60 दिवसानंतर घरट्यांमधून पिल्ले बाहेर पडतात. समुद्री कासवांच्या पिल्लांना तात्काळ त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच समुद्रात सोडण्यात येते. समुद्री कासवांच्या घरट्यांचे संरक्षण संवर्धनाकरिता स्थानिकांना कांदळवन कक्षामार्फत प्रतिमाह मानधन देण्यात येते. तसेच कासव महोत्सवाचे माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात. सन 2025-26 मध्ये म्हणजेच मागील वर्षी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 56 समुद्र किनाऱ्यांवर कांदळवन कक्षामार्फत समुद्री कासवांच्या अंड्यांचे संरक्षण संवर्धन करण्यात आले. समुद्री कासव हे मरीन इकोसिस्टीमचा बॅलन्स राखण्यासाठी खूप महत्वाची की स्पेसिस आहे. समुद्र कासवांचे अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी समुद्र किनारे स्वच्छ व सुरक्षित ठेवणे आपली जबाबदारी आहे. सर्व स्थानिक नागरिक व पर्यटकांनी प्लास्टिकचा वापर टाळून समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यास व एकंदरीतच समुद्री कासवांचे संरक्षण संवर्धन करण्यास महाराष्ट्र वन विभाग कांदळवन कक्षास सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद.
1: शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा अत्यंत महत्वाचा विषय असून याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापनाने सर्व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत दिले. या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी महामुनी यांच्या सह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोकणातील निसर्गाचे रूप पालटले असून येथील पक्षी वैभवाला मोठी बहार आली आहे. शेतशिवार आणि मानवी वस्त्यांच्या आसपास विविध प्रजातींच्या पक्ष्यांची घरटी बांधणी, अंडी उबवणी आणि पिल्लांचा किलबिलाट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. याविषयी बोलत आहेत पक्षी मित्र विराज आठले.
3: उन्हाच्या तडाख्याने तापलेली जमीन मागच्या आठवड्यात पडलेल्या हलक्या पावसाच्या सरींमुळे गवताने नटून गेली आहे. कोकणातील कातळसडे, देवराया आणि घनदाट जंगले आता पुन्हा पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागी झाली. पावसाळा हा अनेक सजीवांसाठी अत्यंत महत्वाचा असा विणीचा हंगाम मानला जातो. सुगरण पक्षी आता खोपा विणण्यासाठी गवत गोळा करताना दिसत आहेत. पावसाच्या आगमनाचे संकेत देणारा आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा आवाजाने रान उठवणारा नवरंग अर्थात इंडियन पिट्टा हा त्याच्या बारीक चोचीत काटक्या आणि पालापाचोळा गोळा करताना पाहिलं की कोणत्याही क्षणी पाऊस हजेरी लावेल असंच वाटतं. जून महिना हा धनेश त्यांच्या विणीचा शेवटचा काही काळ. धनेश पक्ष्यांचे थवे हे शेताजवळील झाडांवर बसून जोर जोरात ओरडले की आता हमखास पाऊस येणार असा समज

0: आजही कोकणात सर्वत्र आढळतो. माळरानावरही खुरट्या गवतात चंडोल पक्षी आपल्या सुमधुर आवाजाने एकमेकांना साथ घालताना दिसतात. मात्र बदलत्या हवामानाचा फटका या पक्ष्यांना थेट बसलेला दिसून येतोय. अनियमित पाऊस, तापमान वाढ यामुळे त्यांच्या जीवनचक्रावर मध्येही बदल झालेला दिसतोय. अन्नाचा शोध, सुरक्षित नैसर्गिक अधिवास यासाठी त्यांना करावी लागणारी धडपड ही अधिकच तीव्र होत जाते. त्यामुळे निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपण्यासाठी आपण थोडासा हातभार लावूया. या हंगामात घरट्याच्या आसपास असणारा मानवी हस्तक्षेप शक्य तेवढा कमी करूया. त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला कोणताही धोका न पोचवता आपली प्रगती साधूया.
1: रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि फळबाग लागवडीला मोठं प्रलोभन देण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मागेल त्याला काजू कलमे ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास 4 लाख दर्जाच्या काजू कलमांचे शासकीय रोपवाटिकेतून पूर्णपणे मोफत वाटप केले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल 200 हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली येणार असून भविष्यात उत्पादित शेतमाल आणि प्रक्रिया केलेल्या काजूच्या माध्यमातून सुमारे 100 कोटी रुपयांची उलाढाल होण्यास मदत होईल असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यासाठी पात्रता निकष आणि अटी लागू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील गोवळकोट ढक्का येथे मान्सून पूर्व तयारीचा भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडले. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या निर्देशानुसार आयोजित या मोहिमेत गोवळकोट ढक्का येथे एक व्यक्ती पाण्यात बुडल्याची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाली. हे केवळ एक मॉकड्रिल असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी उपस्थितांना बोट आणि बचाव साहित्य लाईफ

0: बाहेर काढल्यावर करायचे प्रथमोपचार तसंच पूरस्थिती हाताळण्याचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी यावेळी केले. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन झाले असले तरी पावसाचा जोर कमालीचा ओसरल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी 20 जून पर्यंत जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाला होता, ज्याच्या तुलनेत यंदा मात्र पावसाने प्रचंड ओढ दिली आहे. गेल्या वर्षी 20 जून रोजी एकाच दिवसात जिल्ह्यात सरासरी 57.35 मिलीमीटर म्हणजे एकूण 516.13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यंदा जिल्ह्यात निरभ किंवा कोरडे वातावरण असून कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. तसंच 1 जून ते 20 जून या कालावधीचा विचार केला तर गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरी 634.10 मिलीमीटर.
1: अवतीभवती हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. निवेदन होतं वैष्णवी रिसबुड यांचं. श्रोते हो, 9 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमांचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान आणि सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. देशातील 100 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन साजरा होत आहे. योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीनं 21000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्येही काल आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यातही कालच योग दिवसाचा कार्यक्रम साजरा झाला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला

0: नवं बळ देणारी महत्वपूर्ण घोषणा करतानाच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कलापांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातील बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कलापाळणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार करण्यात आला. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 150 कोटी रुपयांचा निधी खर्चून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते काल झाला. यावेळी शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.
1: करवीर नगर में माँ अंबाबाई के मंदिर का आज महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार और कॉरिडोर निर्माण का काम कर रही है. संपूर्ण मंदिर परिसर का आधुनिक AI सज्ज कैमरों से सुरक्षा सुनिश्चित हो रही है. हेरिटेज वॉल, लाइट एंड साउंड शो, मल्टीपर्पज हॉल, अन्न छत्र, पुलिस चौकी और हेरिटेज कोर्टयार्ड समेत ये मंदिर एक पूर्ण यात्रा धाम के रूप में 6 माह के अंदर ही परिवर्तित हो जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहोत. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट UG 2026 फेरपरीक्षा आज होत असून याची पूर्वतयारी म्हणून NTA काल देशभरात सरावाचं आयोजन केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज नीट UG फेरपरीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. या फेरपरीक्षेसाठी नागपूरमधल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. NTA तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र दिल्याचं NTA महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष ST गाड्यांचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती असणार आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर इथं 4 तात्पुरती बसस्थानकं उभारण्यात येणार असून पिण्याचं पाणी, शौचालय, आरक्षण केंद्र आणि चौकशी कक्षांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं बांधकाम सुरू असताना काल मंदिरातला घुमट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 भाविक जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू असून मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाविकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात काल बुडालेल्या 4 व्यक्तींचा शोध अद्याप सुरू असून एक मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मासेमारी नौका आणि पोलिसांची पथकं इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण या समुद्रात काल सकाळी पोहण्यासाठी उतरले असताना त्यापैकी 5 जण वाहून गेल्याची घटना घडली. हवामान.

0: येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं. सध्या राज्यात केवळ 8 ते 9% पाणीसाठा आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असून नागरिकांनी पाण्याचं योग्य नियोजन करून अपव्यय टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. 1500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: AM 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर. सकाळचे 9:10 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: अभिजात मराठी आपली मराठी.
3: अभिजात मराठी
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी
4: आपली मराठी.
3: अभिजात अभिजात
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी अभिजात मराठी.
5: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची रचना, कामकाज आणि कोश निर्मितीचं कार्य या सर्वांची माहिती आपण जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचा विस्तार जर आपण पाहिला ना तर सर्व विषय संग्राहक 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झाले आहेत. या खंडांपैकी आज आपण 16 ते 20 खंड या खंडांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
6: सर्वांना नमस्कार.
5: सर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या विश्वकोशाच्या कार्यासंबंधी आम्हाला थोडक्यात सांगा.
6: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वामध्ये आणि संपादनामध्ये हे जे काही विश्वकोशाचं सर्व विषय संग्राहक रूप आकाराला आलं ते आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव वाढवताना आपल्याला.
5: अगदी बरोबर.
6: तर्कतीर्थांच्या निधनानंतरही या विश्वकोशाची जी विद्वज्जन्य संपादकीय परंपरा आहे, विद्वज्जनांच्या संपादकीय नेतृत्वाखाली ती अव्याहतपणे ती सुरू आहे आणि यशस्वीरित्या सुरू आहेत. आणि आता डॉक्टर रवींद्र शोभणेसरांच्या मुख्य संपादनाखाली याचं कार्य अविरतपणे सुरू आहे.
5: सर, मेपू रेगे आणि डॉक्टर विजया वाड यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली आतापर्यंत सिद्ध झालेले जे मराठी विश्वकोश खंड आहेत ते आहेत खंड 16 ते 20. तर त्याचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आपण आम्हाला काय सांगाल?
6: अगदी. तर मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आहे ते सर्व विषय संग्राहक आहे आपण पाहिलंच.
5: बरोबर.
6: तर यामध्ये विविध विषयांवरची जी वैविध्यपूर्ण माहिती

0: आहे, तर त्यांचा जो नोंदींचा जो वर्णानुक्रम आहे ज्याला आम्ही आमच्या कोशीय भाषेमध्ये आकार विले म्हणतो, तर त्याचा वर्णानुक्रमाने समावेश केलेला आहे. त्यापैकी आज जी आपण माहिती पहिल्यांदा घेतोय तो 16वा खंड जो आहे, त्या खंडामध्ये साधारणपणे वाद्यवृंद ते विज्ञान शिक्षण असा नोंदींचा क्रम आहे. आणि या खंडाचं जे पहिलं प्रकाशन झालेलं आहे ते सन 1999 या वर्षी झालं होतं, आणि त्याच्या प्रमुख संपादक पदाची जी धुरा होती ती माननीय मेपुरेगे सरांनी समर्थपणे वाहिली होती. आता या खंडामध्ये एकूण 488 नोंदींचा समावेश आहे, आणि हा खंड एकूण 999 पानांचा आहे. त्यामध्ये व हे आकार विल्हे जे अक्षर आहे, वर्णाक्षर आहेत, त्याच्या नोंदी प्रामुख्याने समाविष्ट केलेल्या आहेत. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती वाद्यवृंद, ही पहिली नोंद जी आहे ती संगीत विषयातली आहे, आणि त्याचं लेखन अशोक वानखेडे सरांनी केले. आणि विज्ञान शिक्षण ही जी नोंद आहे ही शेवटची नोंद शिक्षणशास्त्र विषयातली असून त्याची जी लेखन आहे ते श्रीभ गोगटे सरांनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 16व्या खंडाविषयी. आता 17व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि तो किती पानांचा आहे किंवा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे त्या नोंदी घेण्यात याविषयी जरा सांगा.
0: अगदीच अगदीच. आता 17व्या खंडाकडे वळताना आपण ज्यावेळी त्याचा मागोवा घेतो त्यावेळी एकूण 789 नोंदी या खंडामध्ये आहेत, आणि हा खंड 893 पानांचा आहे.
1: बापरे,
0: त्यामध्ये वी ते शे असे व आणि श असे दोन जे वर्णाक्षर आहेत त्याच्या नोंदींचा समावेश आहे. विज्ञानाचे तत्वज्ञान ही या खंडातली पहिली नोंद असून ती तत्वज्ञान विषयातली आहे, जी श्रीमा भावे सरांनी लिहिली आहे. आणि शेक्सपियर विल्यम, आम्ही ज्यावेळी उल्लेख करतो तर विल्यम शेक्सपियर असं करत नाही, तर तो पहिल्यांदा त्याचं आडनाव पहिल्यांदा असतं शेक्सपियर विल्यम. तर मग ही शेवटची नोंद असून महान इंग्रजी कवी म्हणून जो ओळखला जातो आणि नाटककार म्हणून ओळखला जातो त्या विल्यम शेक्सपियर बद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आली. आणि ही नोंद जी आहे ती वा ची देवधर यांनी लिहिलेली आहे.
1: हा म्हणजे खंड बघताना आपल्याला आडनावापासून सुरुवात करायची आहे.
0: हो हो
1: असं.
0: हो,
1: तर आपल्याला त्या नोंदी सापडतील आणि त्याविषयीच सगळी माहिती मिळेल.
0: अगदीच.
1: सर, मग असं 17व्या खंडाविषयी तुम्ही सांगितलं तर 18व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे?
0: अगदीच. तर या खंडामध्ये साधारणपणे 669 नोंदी आहेत आणि हा खंड 877 पानांचा आहे. आता यामध्ये श आणि स या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश आहे. आता यातली जी पहिली नोंद आहे 18व्या खंडातली ती आहे शेख अमर. मराठी भाषा साहित्य विषयामध्ये महत्त्वाची नोंद मानली गेली आणि यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे अग्रणी म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो ते शाहीर अमर शेखांच्या बद्दलची माहिती, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ही नोंद डॉक्टर विजया वाड मॅडमनी लिहिलेली आहे. आणि या खंडातली शेवटची नोंद सह्याद्री जो पर्वतरांग आहे त्याच्याबद्दलची आहे. यामध्ये भूगोल विषयातली ही नोंद असून पश्चिम घाटातली जी आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि या नोंदीचं लेखन वसंत चौधरींनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 18व्या खंडाविषयी.
0: अगदीच
1: अगदी श पासून ते स पर्यंत. आता 19व्या खंडामध्ये कशा प्रकारच्या नोंदी आहे याविषयी जरा सांगा.
0: अगदीच. 19व्या खंडामध्ये 769 नोंदी असून हा खंड साधारणपणे 886 पानांचा आहे. यामध्ये स या वर्णाक्षराच्या जास्त करून नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. सॅगर फ्रेडरिक ही या खंडातली पहिली नोंद आहे आणि ही नोंद रसायनशास्त्र विषयातली आहे. म्हणजे आपण जर पाहतोय की या विषयांच्या अनुषंगाने जर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की सर्व विषय संग्राहक जे मी म्हणत होतो आपल्याला तो विषय याच्यामध्ये आपल्याला सगळ्या विषयांचं संग्रहण केलेलं आपल्याला दिसून येतं. जे इंग्रज रसायनशास्त्रज्ञ होते फ्रेडरिक सॅगर, तर त्यांच्या कार्याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याचं लेखन विल सूर्यवंशी यांनी केलंय. तर याच खंडातली शेवटची नोंद सृष्टी आणि मानव आहे, तर ती आयुर्वेदातली आहे. आणि मांडणी या नोंदीची अशी केली आहे की जीव हा सृष्टीतील एक अंश आहे आणि तो या सृष्टीचाच घटक आहे. आणि या नोंदीचं लेखन वेणी माधवशास्त्री जोशी यांनी केलेलं आहे.
1: सर, 20वा जो खंड आहे विश्वकोशाचा, तर त्याच्यामध्ये कुठल्या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश होतो आणि किती नोंदी आहेत किंवा कशा प्रकारच्या आहेत याविषयी सांगा आता.
0: अगदीच. आता 20वा खंड जो आहे तो अंतिम खंड आहे आणि त्याचं स्वरूप थोडंसं विस्तारित असल्यामुळे त्याचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केलेले आपल्याला दिसून येतात. तर पूर्वार्धामध्ये जवळपास 690 नोंदी आहेत आणि स ते ह या वर्णाक्षरांच्या नोंदींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती सेई शोनागुन ही आशियाई जपानी भाषा साहित्यातली ही पहिली नोंद आहे. शोनागुन या श्रेष्ठ जपानी लेखिका होत्या, तर त्यांची नोंद ही अर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि या खंडातली जी शेवटची नोंद आहे पूर्वार्धातली

0: ती हर्षचरित आहे आणि ही नोंद आहे संस्कृत भाषा आणि साहित्याविषयातली आणि ती अरविंद मंगरुळकरांनी लिहिलेली आहे. तसंच यामध्ये बाणभट्टानं रचलेल्या अभिजात संस्कृत भाषेतल्या वाङ्मयातल्या हर्षचरित या ग्रंथाबद्दलची ही नोंद आपल्याला वाचायला मिळते.
1: अच्छा.
0: आणि उत्तरार्ध जो दुसरा आहे त्या उत्तरार्धामध्ये साधारणपणे 624 नोंदी आहेत आणि याच्यामध्ये ह ते ज्ञ या वर्णाक्षरांची नोंद्या या समावेशाच्यात केलेला आहे आणि हा शेवटचा म्हणजे उत्तरार्धच असल्यामुळे हा शेवटचा आहे. आणि यामध्ये हर्षवर्धन सम्राटाशी नोंद आहे, त्याच्यामध्ये भारतीय इतिहास या विषयातली आहे आणि त्याचं लेखन वावी मिराशी सरांनी केलं आहे. आणि या नोंदीमध्ये वर्धन वंशातला जो शेवटचा हिंदू सम्राट होता सम्राट हर्षवर्धन त्यांच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या खंडातली आणि म्हणजे तर नव्हे तर विश्वकोशातली शेवटची नोंद ज्याला आपण म्हणतो ती ज्ञेयवाद आहे. त्याचं लेखनसुद्धा अर कुलकर्णी यांनी केलं आहे. ज्ञेयवाद या संज्ञेविषयीची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे.
1: सर, आत्तापर्यंतचे जे खंड आहेत तर त्याच्यामधल्या नोंदी आणि इतर तुम्ही सांगितलं, पण 20व्या खंडाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग का करण्यात आलेले आहेत?
0: विषयाची व्याप्ती पण एक होता त्याच्या पाठीमागचं कारण आणि तो विस्तार जो होता त्याच्यामुळं ते दोन मोठ्या खंडांमध्ये त्याची जी ज्याला आपण म्हणतो की निर्मितीचं जे विस्तार होता तो दोन खंडांमध्ये केल्यामुळे त्याला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तो खंड कदाचित मोठा होऊ शकला असता त्यासाठी ते दोन भागांमध्ये विभागित केला गेला.
1: सर, आत्ता आपण सांगितलं की विश्वकोशाचे जे खंड आहेत त्यासाठी वेगवेगळे संपादक जे नामांकित आहेत ते नेमले जातात, तर आपण 16 ते 20 या खंडांची माहिती घेतो आहे, तर 16 ते 20 खंडांसाठी कोणकोणते संपादक होते आणि त्यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली मग ते पूर्ण करण्यात आले याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
0: अगदीच, तसं पाहायला गेलं तर तर्कतीर्थानंतर विश्वकोशाला एक मोठी विद्वान संपादकांची परंपरा आहे. आता 16वा खंड आणि 16वा, 17वा, 18वा, 19वा आणि 20वा ह्या खंडांची माहिती घेत असताना 1999 या वर्षी मेपूर येगे सरांच्या प्रमुख संपादनाखाली 16वा खंड तयार झाला आणि दुसरे जे 17, 18, 19 आणि 20 हे खंड जे अनुक्रमे तयार केले गेले ते डॉक्टर विजय वाड मॅडम यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलेत.
1: सर, हे 16 ते 20 खंड आहेत तर यांच्यामध्ये व ते ज्ञ पर्यंतच्या वर्णाक्षरांच्या नोंदी आहे असं आत्ताच आपण म्हणाला होतात, तर मग याच्यामध्ये उल्लेखनीय नावं किंवा संदर्भ कोणकोणते आहेत याविषयी जरा सांगा.
0: अगदीच, आता या विषयांच्या संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषाविषयक, साहित्य प्रकारविषयक, ग्रंथविषयक असतील, पुरस्कारविषयक असतील किंवा संस्थाविषयक अशा अनेक प्रकारांच्या नोंदींची वैविध्यपूर्ण मांडणी आपल्याला या 5 खंडांमध्ये दिसून येते. आता उल्लेखनीय किंवा अशा काही नोंदी आपल्याला जर पाहायच्या झाल्या तर अभ्यासकांसाठी नेहमी मार्गदर्शक ठरलेले काही नोंदी आहेत, जसं की वामन पंडित आहे जे पंत साहित्यातलं एक नावाजलेलं नाव आहे, त्यानंतर वारली जी आदिवासी जमात आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे, वायू आहे, वाराणसी नावाचं जे ऐतिहासिक शहर आहे त्याच्याबद्दल आहे, भारतीय औद्योगिक विश्वातलं एक नावाजलेलं नाव आहे वालचंद हिराचंद यांच्याबद्दल माहिती देणार आहे, वाल्मिकींबद्दल माहिती देणारी नोंद ह्याच्यामध्ये आपल्याला सापडते, जी संस्कृत साहित्यातली एक मैलाचा दगड ठरलेली वासवदत्ता नावाची एक कलाकृती आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते, त्यानंतर विधिमंडळाबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते, त्याच्यामध्ये विधान परिषद असेल, विधानसभा असेल, एकंदरीत या सगळ्याबद्दल ह्याच्यात माहिती मिळते. ऐतिहासिकदृष्ट्या काही नवीन संकल्पना आता समोर येत आहेत, तर त्यामध्ये विरगळ आहे, विवाह संस्था आहे, विद्यापीठ अनुदान आयोग आहे, व्यंगचित्र आहे, अमर शेख आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, टी एन शेषन, राम शेवाळकर, शांता शेळके, सत्यशोधक समाज, सभासद बखर, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला याच्यामध्ये वैविध्यपूर्ण नोंदी आलेल्या दिसून येतात.
1: सर, काही महत्त्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी पण ह्यामध्ये असतील, कारण इतकी पृष्ठांची संख्या आपण सांगितली, तर विशेष उल्लेखनीय कोणत्या दीर्घ नोंदी आहेत?
0: अगदीच, महाराष्ट्राच्या परंपरेचं एक महत्त्वाचं नाव आहे वारकरी संप्रदाय, तर त्याच्यामध्ये एक दीर्घ नोंद आपल्याला याच्यामध्ये दिसून येते 16व्या खंडामध्ये. तर महाराष्ट्रातला एक लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणून आपण या वारकरी संप्रदायाला ओळखतो. मग या नोंदीमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाचा इतिहास, त्यांची उपासना पद्धती, त्यांची उपास्य दैवत, वारी आणि त्याच्या संदर्भातला प्रमुख ग्रंथ, दीक्षा पद्धती, त्यांचा इतिहास, वेगवेगळ्या संतांचे अभंग, त्यानंतर विद्वानांची मते आणि एकंदरीत या

0: संप्रदायाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीवर संस्कृतीवर पडलेला प्रभाव अशा विविध अंगांनी ही नोंद आपल्याला या खंडामध्ये वाचायला मिळते. ज्या संतांनी हा वारकरी संप्रदाय घडवला तर त्यांच्या कार्याचा त्यांच्या एकंदरीत वाटचालीचा वेध याच्यामध्ये घेतलेला आहे.
1: श्रोते हो, आज आपल्याकडे सागर कांबळे संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले होते आणि त्यांनी आपल्याला मराठी विश्वकोशाचे खंड 16 ते 20 यांचा परिचय करून दिला. सर, आपण इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratehi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apeli Marathi.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता आणखी एक प्रायोजित कार्यक्रम ऐकूया, ॲडव्हान्स आयुर्वेदा.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
4: टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस असं ऐकून आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे, पण सध्या टाईप 3 डायबिटीस म्हणून सुद्धा एक प्रकार आलेला आहे, तर तो नेमका काय आहे आणि या डायबिटीसच्या साठी एक होमा आयआर टेस्ट केली जाते, तर ती टेस्ट नेमकी कशासाठी आहे याबद्दल आज आम्हाला सांगा.
5: कसं आहे की मेंदूचा डायबिटीस ज्याला आपण म्हणतो, बऱ्याच जणांना एकदम नवीन कन्सेप्ट वाटेला, पण याला मेंदूचा डायबिटीस असं म्हटलं जातं. परंतु आता म्हणजे जेव्हा म्हणजे म्हणतो ना नवीन रिसर्च आले, त्याच्यामध्ये लक्षात आलं की डायबिटीसचे जे अनेक कॉम्प्लिकेशन्स होत आहेत, म्हणजे मग ते काय म्हणतो की रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळेच होतात, म्हणजे काय म्हणतो रेटायनोपॅथी असेल, न्युरोपॅथी असेल, किडनी फेल्युअर असेल, हे जसं हायपर म्हणजे ग्लायसिमियामुळे होतं, तसंच इन्सुलिनचं प्रमाण सुद्धा जास्ती वाढलेलं असतं. मग त्याच्यामुळे हे जेव्हा हायपर इन्सुलिनिमिया होतो तो ब्रेनवर अटॅक करतो, म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण जर का अति प्रमाणात वाढलं तर इन्सुलिन काय करत असतं, ब्रेनमध्ये डोपामिन नावाचा हॉर्मोन जो आहे ना त्याचं सिक्रिशन वाढवायचं काम करत असतं. आता हा डोपामिन हॅपी हॉर्मोन सुद्धा त्याला म्हणलं जातं. पण एखाद्या गोष्टीचं प्रमाणापेक्षा जास्ती वाढलं, त्याला तुम्ही प्रमाणापेक्षा जास्ती ऍक्टिव्हेट केलं, अति काम करायला लावलं, तर हळूहळू हे म्हणजे डोपामिन तयार करणारे जे काही सेल्स आहेत ते डेड व्हायला लागतात आणि त्याच्यातून डोपामिनचं प्रमाण काय व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं. मग डोपामिनचं प्रमाण कमी व्हायला लागलं की प्रायमरी लेवलला डोपामिन हा हॅपी हॉर्मोन असल्यामुळे डिप्रेशन यायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर जर का डोपामिन आणखीन कमी झालं तर डोपामिन कमी झाल्यावर होणारा आजार म्हणलं तर पार्किन्सन्स. कारण तुमच्या नर्वचे जे सिग्नल वाहून नेण्याचं काम जे आहे तर ते डोपामिन नावाचं हॉर्मोन करत असतो. हल्ली कसं व्हायला लागलं की एक्सेस इन्सुलिन झाल्यामुळे म्हणजे हे डोपामिन कमी व्हायला लागलं आणि हे डोपामिनचं प्रमाण प्रमाणापेक्षा कमी झालं तर त्याच्यातून काय होतो, पार्किन्सन सारखा आजार होतो. मग त्याला अनुवंशिकता नसते तरी सुद्धा.
4: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
5: कसं आहे की म्हणजे जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की अनेक जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते शुगरमुळेच नाही आहेत तर ते इन्सुलिनमुळे सुद्धा आहेत. मग इन्सुलिनचं प्रमाण जास्ती झालं तर अनेक कॉम्प्लिकेशन

0: कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत. मग डायबिटीसमध्ये तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत, नाही होणार आहेत, काय आहे हे जर का तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर मग त्याच्यासाठी त्यांनी होमा आयआर टेस्ट आणली. मग ही होमा आयआर टेस्ट म्हणजे शेवटी परत काय आहे, तर तुमचं इन्सुलिन म्हणजे बघायचं, फास्टिंग इन्सुलिन किती आहे, त्यानंतर तुमची फास्टिंग शुगर बघायची, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याला 405 भागायचं. आणि ती जर का साधारण 1 आली तर मग इन्सुलिन रेझिस्टन्स तुमच्या शरीरामध्ये नाही आहे. ती जर का साधारण 1.5 पुढे जायला लागली तर मग तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झालाय आणि तुम्ही डायबिटीक कडे चाललेला. आणि ते टेस्ट जर का 2.5 पुढे जर का गेली तर मात्र तुमच्या शरीरामध्ये प्रचंड इन्सुलिन रेझिस्टन्स आहे आणि त्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होणार आहेत किंवा म्हणजे म्हणतो ना की इतर जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते सगळेच त्यांनी क्रिएट होणार आहेत. मग त्यामध्ये मी जसं तुम्हाला टाईप 3 डायबिटीस सांगितलं, ब्रेनचा प्रॉब्लेम आहे किंवा रेटायनोपॅथी आहे, न्यूरोपॅथी आहे, हार्ट अटॅक आहे किंवा मग किडनी फेल्युअर आहे, हे सगळेच गोष्टी होण्याची शक्यता आहे. मग त्यामुळे बऱ्याच वेळेला कसं होतं की मग बाबा ही होमा आयआर टेस्ट नुसती डायबिटीसवाल्यांनीच करायची का, तर असं नाही. अनेक जणांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आहे आजकाल, तर त्याच्यामुळे कधी कधी तुम्हाला डायबिटिक नसतो परंतु तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स प्रचंड प्रमाणात असू शकतो. फक्त डायबिटीसमुळे पायाला जळजळ झाली तर त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणणार आणि शुगर नसती फाडलेलं तर नॉन डायबिटिक न्यूरोपॅथी होईल, बाकी दुसरं काहीच नाही. पण सिम्पटम सेम, प्रॉब्लेम सेम आणि सगळं सेम असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे डायबिटीसमध्ये जर का फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळायचे असतील तर आयुर्वेदाला पर्याय.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेदा हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. निवेदन सोनाली सावंत यांचं.
3: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.

नमस्कार नमस्कार बाल दोस्तांनो, बाल जगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बाल दोस्तांनो, जून महिना सुरू झाला की आपल्याला वेध लागतात ते शाळेचे, कारण याच महिन्यात आपल्या शाळेचं नवीन वर्ष सुरू होतं. बालदोस्तांनो, जून महिन्याची 21 तारीख कशासाठी ओळखली जाते तुम्हाला माहिती आहे का? 21 जून हा दिवस जगभरात दोन महत्त्वाच्या कारणांसाठी साजरा केला जातो. त्यापैकी एक कारण आंतरराष्ट्रीय योग दिन आणि दुसरं जागतिक संगीत दिन. बालदोस्तांनो, तुमच्या लक्षात आलं का? 21 जून हा दिवस योग आणि संगीताचा दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. बालदोस्तांनो, संयुक्त राष्ट्रसंघाने 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केलेली आहे. योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी असून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधण्याचा तो एक अत्यंत प्रभावी असा मार्ग आहे. बघा ना, योग साधना आपल्या शरीराला निरोगी ठेवते, मन शांत करते आणि एकाग्रता वाढवते. यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे स्वस्थ आयुष्यासाठी योग. नियमित योगाभ्यासामुळे आपण अधिक निरोगी, उत्साही आणि आनंदी राहू शकतो. बालदोस्तांनो, जागतिक योग दिनाप्रमाणेच आजचा दिवस जागतिक संगीत दिन म्हणूनही साजरा केला जातो. 1982 फ्रान्समध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश संगीताचा उत्सव साजरा करणं आणि प्रत्येकाच्या जीवनातलं संगीताचं महत्त्व अधोरेखित करणं हा आहे. संगीत मनाला आनंद देतं, तणाव दूर करतं आणि भावनांना सुंदर अशी अभिव्यक्ती देतं. बालदोस्त

अनु योगाभ्यास शरीर आणि मन यांच्यात सुसंवाद निर्माण करतो, तर संगीत आपल्या मनाला सुरांची नवी उमेद देतं. म्हणजेच योग आणि संगीत या दोनही गोष्टी आपल्या आयुष्याला अधिक सुंदर, संतुलित आणि आनंदी करतात. बालदोस्तांनो, याच दोन सुंदर दिवसांच्या निमित्ताने आपण निघालो आहोत स्वरांच्या एका रम्य प्रवासाला. ऐकूया बालजगतचा आजचा विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे संवादिनीची सुरेल सफर. संवादिनीच्या मधुर सुरातून संगीताची गोडी अनुभवूया आणि या सुरेल प्रवासाचा आपण सर्वजण आनंद लुटूया. बालदोस्तांनो, संवादिनीची ही सुरेल सफर आपल्याला घडवणार आहेत मार्गदर्शिका प्राची निखिल रानडे आणि त्यांच्यासोबत आपले बालमित्र हृषिकेश विनय मोंडकर, गिरिजा विश्वेश भिडे, स्वरूपा मंदार आठवले आणि आर्या संजय काटदरे. चला तर सुरू करूया संवादिनीची सुरेल सफर.

0: ताई, हे खूप सुंदर वाटलं ग ऐकायला. कुठेतरी ऐकल्यासारखं वाटलं. काय होतंय नक्की?
1: याला म्हणतात नांदी. पूर्वीच्या काळी आपल्याकडे संगीत नाटकं होत असत. संगीत शाकुंतल, संगीत सौभद्र, संगीत मानापमान, कदाचित ही नावे तुम्ही तुमच्या आजी आजोबांकडून ऐकली देखील असतील. नाटकाच्या सुरुवातीला ही नांदी ऑर्गनवर किंवा पायपेटीवर वाजवली जात असे.
2: ताई, पण मग तू हे हार्मोनियमवरती कसं वाजवलंस?
1: गिरिजा, ऑर्गनचं छोटं स्वरूप म्हणजेच हार्मोनियम. याचा उगम 19व्या शतकात युरोपमध्ये झाला. मग हार्मोनियम हे वाद्य भारतात आलं. मूळ हार्मोनियम पायाने चालवली जात असे. भारतीय संगीताच्या गरजेनुसार त्यात बदल करण्यात आले आणि हाताने भाता चालवण्याची पद्धत विकसित झाली. त्यामुळे हे भारतीय संगीतासाठी अत्यंत उपयुक्त ठरले.
2: म्हणजे हार्मोनियम हे मूळ भारतीय वाद्य नाही का?
1: नाही, परंतु भारतीय संगीतकारांनी त्याचा इतका सुंदर स्वीकार केला आहे की ते आजही भारतीय संगीताचा अविभाज्य भाग बनले आहे.
0: अच्छा, पण हार्मोनियमवर स्वतंत्र वादन सुद्धा करता येते ना?
1: हो तर ऋषिकेश, अनेक दिग्गज कलाकारांनी हार्मोनियमला स्वतंत्र वादनाचं स्थान प्राप्त करून दिलंय. त्यावर आलाप, तान, गत तसेच विविध रागांचे प्रभावी सादरीकरण करता येतं.
2: ताई, पण सकाळच्या प्रहरातील राग कोणकोणते आहेत ग नक्की?
1: पहाटेच्या प्रहरात प्रातःकालापासून सूर्योदयापर्यंत भैरव, अहिरभैरव, जोगिया हे राग गायले जातात. सकाळच्या पहिल्या प्रहरात म्हणजेच सूर्योदयानंतर ते साधारण सकाळी 9 वाजेपर्यंत अलहया बिलावल, देसकार, जौनपुरी, आसावरी हे राग गायले जातात. या रागांमध्ये गंभीरता, शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळते.
0: ताई, मग मी सकाळच्या प्रहरातील भैरव राग ऐकू का?
1: चालेल ऋषिकेश.

0: वा, फारच सुंदर सादरीकरण ताई. पण हार्मोनियमला संवादिनी असे का म्हणतात बरं?
1: खूपच सुंदर प्रश्न स्वरूपा. संवादिनी या शब्दाचा अर्थ आहे संवाद साधणारी. सुरांशी संवाद साधणारे हे वाद्य आहे. गायक ज्या स्वरात गातो त्याच स्वरात प्रतिसाद देणारे हे वाद्य असल्यामुळे याला संवादिनी असे म्हणतात. हे गायक आणि श्रोता यांच्यामधील एक सुंदर संगीतमय दुवा आहे. शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी संवादिनी आपल्याला खूपच उपयुक्त आहे.
2: ताई, तू मागे म्हणाले होतीस स्वरांची ओळख, अलंकार, रागांचा अभ्यास, बंदिशी आणि ताल यांचे ज्ञान विकसित करण्यासाठी संवादिनी मदत करते.
1: नक्कीच गिरीजा, संवादिनीवर राग सादर करताना केवळ स्वर अचूक वाजवणे पुरेसे नसते, तर रागाचे चलन नीट समजून साथ करणे आवश्यक आहे. बरं, तू सकाळच्या प्रहरातील अलह्या बिलावल राग सादर करशील का?
2: हो, नक्कीच.

0: वा, फारच छान ग. बंदिशीच्या अंगाने केलेले हे वादन ऐकायला फारच प्रसन्न वाटले.
1: ताई, पण हे राग संवादिनीवर वाजवताना खूपच काळजीपूर्वक वाजवावे लागतात ना. त्या त्या रागातील कोमल स्वर, तीव्र स्वर हे जर नीट आले नाहीत तर राग ऐकण्याची मजाच निघून जाईल.
2: अगदी बरोबर ऋषिकेश. म्हणूनच नियमितपणे रियाज करणे आवश्यक असते. प्रत्येक रागाचे वैशिष्ट्य, स्वभाव माहीत असले तर गायकाला उत्तम प्रकारे आपण संवादिनीची साथ करू शकतो. गायकाला साथ कधी करायची, म्हणजेच स्वरांचा भरणा कधी द्यायचा आणि संगत म्हणजेच बरोबरीने कधी वाजवायचं याची उत्तम जाण म्हणजेच खऱ्या अर्थाने संवादिनीची साथ संगत. आपण आता आसावरी हारक स्वरूपाकडून ऐकूयात का?
0: हो चालेल, आवडेल आम्हाला ऐकायला.

0: आई, जसं तू मगाशी म्हटलंस की रियाज खूप आवश्यक आहे, तर संवादिनी वादक म्हणून आपण प्रथम अलंकार, पलटे यांचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर
1: सरगम गीत, बंदिशी यांचा सराव करायचा. पण अलंकार आणि पलटे सर्व पट्टींमध्ये वाजवण्याचाही रियाज करणं खूपच आवश्यक आहे, कारण आपण सातसंगत करत असताना सर्व पट्ट्यांमध्ये सहजरित्या वाजवू शकतो.
0: हो ताई, आम्ही नक्की रियाज करू. मला सांग, संवादिनीवर सुगम संगीत सुद्धा छान वाटते ना?
1: अगदी बरोबर आर्या. भजन, अभंग, भावगीत, देशभक्तीपर गीत, बालगीत यामध्येही हार्मोनियमचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. बरं, मग आता आपण आर्याकडून बालगीत ऐकूया का?
0: हो नक्कीच.

0: आज आम्हाला हार्मोनियमचा इतिहास समजला.
1: संवादिनी हे नाव का आणि कसे पडले तेही समजले.
2: आणि सकाळच्या प्रहरातील रागांचे सौंदर्यही अनुभवता आले.
3: तसेच सातसंगत करताना संवादिनीचे महत्व काय तेही कळले.
0: ताई, आज योग दिवस सुद्धा आहे बरं का? संगीत आणि योग विद्या यात काय साम्य आहे ग?
4: योग आणि संगीत यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. योग शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करतो, तर संगीत मनाला शांतता, आनंद आणि एकाग्रता प्रदान करते. त्यामुळे योगाभ्यासात संगीताचा योग्य वापर केल्यास त्याचे फायदे अधिक प्रभावीपणे अनुभवता येतात. संगीत ही साधना आहे तर योग ही जीवनशैली आहे. नियमित रियाज, चिकाटी आणि संगीतावरील प्रेम यांच्या सहाय्याने प्रत्येक जण संगीताच्या विश्वात नक्कीच प्रगती करू शकतो. म्हणून प्रत्येकाने संगीताची आवड जोपासायला हवी.
5: संगीताची आवड जोपासूया, भारतीय संगीताची परंपरा जपूया.

बालदोस्तानो, संवादिनीचा इतिहास तुम्हालाही समजला ना? संवादिनी भारतात कधी आली, तिचा वापर कसा सुरू झाला आणि आता आपल्या भारतीय संगीतातली संवादिनी कशी अविभाज्य घटक झाली आहे, हे सगळं काही

आजच्या 6व्या दिनीच्या सुरेल सफरीमधनं आपल्यासमोर उलगडलं. ही सफर आपल्याला घडवली होती आपले बालमित्र ऋषिकेश विनय मोंडकर, गिरिजा विश्वेश भिडे, स्वरूपा मंदार आठवले आणि आर्या संजय काडदरे यांनी. आणि या बालदोस्तांना मार्गदर्शन केलं होतं प्राची निखिल रानडे यांनी. बालदोस्तांनो, आजचा हा विशेष कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने आजच्या बालजगतमध्ये आपण योगाचं महत्त्व जाणून घेतलं आणि संगीताची सुरेल दुनियाही अनुभवली. या कार्यक्रमाचा तुम्हाला आनंद तर मिळालाच असेल आणि त्यासोबतच तुम्हाला नवीन काहीतरी शिकायलाही मिळालं असेल, हो ना? बालदोस्तांनो, योग साधनेमुळे शरीर आणि मन निरोगी राहतं, तर संगीत आपल्या जीवनात आनंद आणि सकारात्मकता निर्माण करतं. त्यामुळेच या दोनही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक व्हायला हव्यात, हो ना? आजच्या बालजगत या कार्यक्रमामधून मी

0: मिळालं असेल, हो ना? बालदोस्तांनो, योग साधनेमुळे शरीर आणि मन निरोगी राहतं, तर संगीत आपल्या जीवनात आनंद आणि सकारात्मकता निर्माण करतं. त्यामुळेच या दोनही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक व्हायला हव्यात, हो ना? आजच्या बालजगत या कार्यक्रमामधून मी सोनाली सावंत आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. पुन्हा भेटू अशाच एका नव्या आणि रंगतदार कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि संगीताच्या सुरांशी मैत्री करत रहा. नमस्कार.
1: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.

0: बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. निवेदन होतं सोनाली सावंत यांचं. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: करे.
3: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न

0: प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह. या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही.
1: ह्या
0: अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर

0: काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
1: आता इथे काय होतो प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात,
0: हो
1: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात,
0: करेक्ट,
1: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो,
0: बरोबर,
1: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी,
0: अच्छा,
1: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
0: आहे, बरोबर आहे,
1: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण अधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
0: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
1: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
0: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी.
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
8: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण असं बघितलं की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा अशाच घटना घडत असतात, फक्त आपण त्याला ज्या निश्चयानं धैर्यानं तोंड देतो त्याच्यावरून आपलं मोठेपण, लहानपण किंवा आपलं वेगळेपण लक्षात येत असतं. आज आपण रतन टाटांच्या गोष्टी ऐकतोय. गोष्टी ऐकताना तुम्ही बघितलं असेल एका अत्यंत सुशिक्षित सधन कुटुंबामधली व्यक्ती किती अत्यंत साधेपणानं परदेशात शिकूनसुद्धा त्या क्षेत्रातलं शिक्षण नसतानासुद्धा एक निश्चयी मनोवृत्ती, एक उत्तम प्रकारची दृष्टी म्हणजे द्रष्ट व्यक्तिमत्व असं असताना हा असामान्य माणूस एक आपल्या देशातला सर्वात मोठा उद्योग समूह पुढे नेतो. त्याच्यामध्ये सुरुवातीपासून त्यांना त्या त्या क्षेत्रामधले त्यांच्याच कंपनीमधले प्रस्थापित व्यक्तिमत्व यांचा सामना करावा लागतो. त्यांच्याविरुद्ध उघड उघड नाराजी न व्यक्त करताना आपलं काम आपण निश्चयाने करत राहावं. त्याचबरोबर ती सुरुवातीच्या काळामध्ये काही कंपन्यांना अपयश येतं जे मुळातच त्यांच्यामुळे नसतं, परंतु ते त्या कंपन्या किंवा ती जबाबदारी बघत असल्यामुळे त्यांच्यावरती त्याचा ठप्पा बसतो आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा न डगमगता किंवा न वाईट वाटून घेता ते नवीन नवीन जबाबदाऱ्या घेत राहतात, या सगळ्या प्रसंगातून शिकत राहतात आणि मुख्य म्हणजे जमिनीशी जोडलेले राहतात आणि त्याच्यातून मोठी मोठी आव्हानं संपासारखी पेलवतात किंवा जे डिस्प्युट्स असतात, जे वादविवाद असतात, युनियनकडून येणारे अडचणी असतात, या सगळ्या समर्थपणे सोडवतात आणि त्या समूहाला एक वेगळी दिशा देतात. त्याचबरोबर ती भारतीय उद्योग समूहांची जी मानसिकता आहे त्याच्यावरती जाऊन अशी महत्त्वाकांक्षाही ठेवतात की जे परदेशी समूह आहेत ज्यांची जगभरामध्ये एक ब्रँड म्हणून ओळख आहे त्यांचं ॲक्विजिशन करायचं, त्यांना त्यांचं सामिलीकरण करायचं, त्यांच्यावरती कब्जा करायचा आणि त्यांना आपल्या महान भारतीय उद्योग समूहाचा एक भाग म्हणून बनवायचं, ही पण पावलं उचलतात. म्हणजे ह्याच्यामध्ये या व्यक्तिमत्वाचं दृष्टेपण आपल्याला दिसून येतं. हे सगळं करत असताना एक सामाजिक भान आहे, सामाजिक उत्तरदायित्व आहे, जो समाज आपल्याला मोठा करतोय त्याच्याबद्दल एक कृतज्ञतेची भावना असणं, परंतु भावनाशील न होणं हे करतानासुद्धा जिथे खरंच योग्य

0: पद्धतीने मदत करायला हवी, त्यातली व्यक्ती योग्य आहे की नाही, आपण जे करतो आहे ते प्रमाण योग्य आहे की नाही, ज्या गोष्टीसाठी मदत करतो आहे त्या गोष्टीमुळे समाजामध्ये काही मूलभूत बदल होणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून त्या व्यक्तीला त्याच्या कार्यामध्ये आपल्याला शक्य तेवढी मदत करणं, त्याच्यामागे ठामपणानं उभं राहणं, त्याला प्रोत्साहन देणं, हे पण काम रतन टाटांनी केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व, एक अत्यंत दूरदर्शी, मितभाषी, सृजनशील आणि सौजन्यशील व्यक्तिमत्व अशी आपल्याला त्यांची ओळख होती. आता एकाच व्यक्तीचे हे अनेक पॉझिटिव्ह चेहरे आपल्याला दिसतात आणि त्या प्रत्येक चेहऱ्याचा त्यांच्या यशामध्ये, त्यांना घडवण्यामध्ये सहभाग असतो. आपले असे किती चेहरे आहेत किंवा आपल्याकडे असे किती गुण आहेत, आणि आपण जेव्हा या गोष्टी ऐकतो तेव्हा त्याच्यामधून हा असा विचार करतो का की हा माणूस मोठा का झाला आणि याच्या मोठेपणामध्ये कुठल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समर्थपणा हाताळणं, त्या गोष्टी हे त्या माणसाचं लपलेलं आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो, अंतर्निरीक्षण करतो, तेव्हा असं आपल्या लक्षात येतं, मोठ्या माणसांच्या गोष्टी ऐकल्याने माणूस मोठा होतो असं नसून मोठेपणा शोधणं आणि त्या मोठेपणामध्ये आपल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मोठं करत नाहीत हे लक्षात घेणं, हे समजणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. श्रोतेहो, सकाळचे 10:16:17 झाली आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अर्धांगी या चित्रपटातलं वंदना विटणकर यांचं गीत.

विनय मांडके, अनुराधा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं वंदना विटणकर यांचं गीत अर्धांगी. या चित्रपटातलं संगीत होतं अशोक पत्की यांचं.

0: 아, 스가그도
1: श्रोते हो, हे होतं सासू अडचण जावई या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत. गायलं होतं उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. संगीत होतं राम कदम यांचं.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना होती. गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं या चित्रपटातली गायली होती अंजली माहुलीकर आणि किशोर भागवत यांनी. संगीत होतं राम कदम यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
1: श्रोते हो, 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. ऐकूया दत्तात्रय काणे यांनी गायलेला राग शिवमतभैरव.

दत्तात्रय काणे यांनी गायलेला राग शिवमत भैरव आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. सकाळचे 11:05 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली आवड.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, हा खास कार्यक्रम तुमच्यासाठीचा. तुम्हाला आवडणारी गाणी तुम्हाला ऐकवताना आम्हाला खरंच खूप आनंद होतो. आमचे वेगवेगळ्या ठिकाणचे श्रोते त्यांच्या आवडीची गाणी या कार्यक्रमात आम्हाला कळवतात, ती गाणी आम्हाला त्यांना ऐकवता येतात ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणचे श्रोते आमच्याशी जोडले जातात. या कार्यक्रमात तुम्हाला आवडणारी गाणी तर आम्ही तुम्हाला ऐकवतोच, पण त्याचबरोबरीनं आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आम्ही या कार्यक्रमात समाविष्ट करून घेत असतो. श्रोते हो, आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया ह्या आमच्यासाठी खूप प्रेरणादायी असतात. आपण केलेल्या कामाचं जर कुणी कौतुक करत असेल तर ते कुणाला आवडणार नाही, ते सगळ्यांनाच आवडतं, तसंच ते आम्हालाही आवडतं. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी अशाच एका प्रतिक्रियेनं करणार आहे. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. आकाशवाणी रत्नागिरीचे सर्वच कार्यक्रम माहितीपूर्ण, मनोरंजक आणि सद्यस्थितीतील घडामोडींवर प्रकाश टाकणारे आहेत. आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे मंगल प्रभात, गोष्टीतून दृष्टी, भावधारा, काव्यांजली, संतवाणी, लखलख चंदेरी, इंद्रधनुष्य, गाता रहे मेरा दिल, गप्पा गोष्टी, रजनीगंधा इत्यादी सर्वच कार्यक्रम खूपच आवडतात. प्रत्येक कार्यक्रम दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असे असतात. कार्यक्रमात सांगितली जाणारी सर्व माहिती ही अस्सल असते. कार्यक्रमांचं सादरीकरण, निवेदकांची कार्यक्रम सादरीकरणाची शैली ही खूपच सुंदर, मधुर आणि श्रवणीय अशी असते. रोजच प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये गाता रहे मेरा दिल हा निवेदनयुक्त गाण्यांवर आधारित कार्यक्रम खूपच छान, बहारदार आणि सुश्राव्य असतो. दिनांक 15 जून रोजी प्रसारित झालेला काव्यांजली हा कवयित्री सवित इंदिरा संत यांच्या साहित्यावर, कवितेवर आधारित हितगुज कवितेशी हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि इंदिरा संत यांच्या कारकिर्दीवर संक्षिप्तपणे उजाळा देणारा होता. निवेदिका जान्हवी भागवत आणि संपदा जोशी यांच्या स्वच्छंद मधुर निवेदनातून कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेतील वेगवेगळे पैलू, अंतरंग, संवेदनशील भावभावना आणि निसर्गांचं सानिध्य अशी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अगदी सुलभपणे सांगितली गेली. मृण्मयी या इंदिरा संत यांच्या कवितेचं रसग्रहण खूपच सुंदर, मनमोहक आणि मनोवेधक असं केलं. सर्व ऋतूतल्या निसर्गाची सांगड मानवी भावनांशी अप्रतिम रीतीनं या कवितेतून कवयित्री इंदिरा संत यांनी साधली आहे. त्यांची गवत फुला रे गवत फुला ही कविता आजही मनावर आनंदाची झुळूक निर्माण करते. सादरीकरण दर्जेदार असं होतं. प्रसारणाबद्दल आकाशवाणी रत्नागिरीचे खूप खूप आभार. आपला नियमित श्रोता श्याम कुलकर्णी, जत, सांगली. कुलकर्णी सर, इतक्या सुंदर प्रतिक्रियेसाठी आपले खूप खूप आभार. श्रोते हो, कुलकर्णी सर हे आमचे

नेहमीचे श्रोते आहेतच, त्याचबरोबरीनं ते आमचे नेहमीचे प्रतिक्रिया पाठवणारे श्रोतेसुद्धा आहेत. आमचे कार्यक्रम इतक्या बारीक सारीक गोष्टीतून ते ऐकतात आणि तितकंच छान त्याचं रसग्रहण करून त्याच्या विषयीची प्रतिक्रिया ते आमच्यापर्यंत पाठवतात, ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी श्याम कुलकर्णी सरांचे खूप खूप आभार. त्यांना इंदिरा संत यांनी लिहिलेलं बांधिले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले हे गाणं ऐकायचंय. त्यांच्याबरोबरच राम कुलकर्णी आणि परिवार जत सांगली, तसंच नवसाला चौक मलकापूर बुलढाणाचे श्रोते संजय पाटील आणि उषा पाटील यांनासुद्धा हे गाणं ऐकायचं आहे. चला तर मग ऐकूया इंदिरा संत यांनी लिहिलेलं बांधिले मी बांधिले इंद्राचे तोरण बांधिले हे गाणं.

श्रोते हो, आमचे नियमित श्रोता श्याम कुलकर्णी यांची आणखी एक प्रतिक्रिया मी वाचून दाखवणार आहे. ती आहे संतवाणी या कार्यक्रमासाठीची. त्यांच्या प्रतिक्रियेत ते लिहितात, संतवाणी या कार्यक्रमात राष्ट्रसंत थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याविषयी माहिती खूपच सुंदर, बोधक आणि समाजाभिमुख अशी होती. समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, निरक्षरता, अनारोग्य आणि अमानवता या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन समाजाला परिवर्तनशील केलं.

कीर्तन, भजन, भारूड, लोकगीतं ही माध्यमं वापरून माणसातील माणुसकी जागृत केली. देव देवळात नसून माणसात आहे हे मौल्यवान विचार प्रत्येक मनामनात रुजवले. खूपच छान सादरीकरण. आपला नियमित श्रोता श्याम कुलकर्णी. कुलकर्णी सर, या तुमच्या प्रतिक्रियेसाठी सुद्धा खूप खूप मनापासून आभार.

आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं सोबती या चित्रपटातलं गंगाधर महांबरे यांचं गीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि हे गीत ऐकण्यासाठी आम्हाला पसंती कळली होती मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ या आमच्या श्रोत्यांनी. श्रोते हो,

आदर्श वसाहत कारवांची वाडीहून रुपाली आखाडे, दशरथ आखाडे, सिद्धेश सावंत, त्यांची मम्मी पप्पा, तसंच कुमार बेदरकर, श्रीपाद बेदरकर, कौशल बेदरकर, विजयालक्ष्मी बेदरकर यांची प्रतिक्रिया आहे आणि त्यांनी आवडसुद्धा कळवली आहे. ते असं म्हणतात, मुंबई केंद्रावरून प्रसारण झालेला आपुलकी या घरात हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता प्रसारित झाला होता. तो आम्हाला सगळ्यांना खूप आवडला. हा कार्यक्रम प्रसारित झाला होता 16 तारखेला. त्यांना त्यांच्या आवडीचं लय भारी या चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे. चला तर मग ऐकूया या आमच्या श्रोत्यांच्या आवडीचं लय भारी या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत. हे गीत गायलं आहे अजय गोगावले यांनी आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: आपली आवड हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून रेडिओ सखी सोनाली कानिटकर सोबत. श्रोते हो, यापुढची प्रतिक्रिया आम्हाला पाठवली आहे प्राची गोडबोले विष्णूनगर रत्नागिरी इथल्या आमच्या श्रोत्यांनी. त्या असं म्हणतायत, आपल्या केंद्रावरच्या कार्यक्रमाबाबत अभिप्राय कळवायला उशीर होत आहे तरी क्षमस्व. प्राचीताई, उशिरा का होईना पण तुम्ही अभिप्राय पाठवताय ही गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी आहे. तेव्हा कार्यक्रम ऐकत रहा आणि जेव्हा वेळ होईल तेव्हा प्रतिक्रिया मात्र आमच्यापर्यंत नक्की पाठवा. तुमच्या प्रतिक्रिया ह्या आम्हाला अजून चांगले कार्यक्रम सादर करण्यासाठी दिलेलं प्रोत्साहन असतं. त्या त्यांच्या अभिप्रायात असं म्हणतायत, सौ श्वेता जोगळेकर यांची मुलाखत खूपच छान झाली. मधुर आणि रसाळ वाणी आणि त्यांचे बरेच अनुभव ऐकून खूप छान वाटलं. एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पचा ट्रेक करून येणारे दोन अधिकारी त्यांची मुलाखतसुद्धा खूप छान होती, भावली. खूप कठीण सफर होती. त्यांचं पुढील ध्येय लवकरच साध्य होवो. प्राचीताईंची अजून एक प्रतिक्रिया आहे, त्यामध्ये त्या म्हणतायत, तार्किक खातू यांची मुलाखतही वेगळ्या विषयावर ऐकायला मिळाली. मानवाची निर्मिती कशी झाली, त्यातून पुढे काय काय निर्माण झालं याची अगदी अभ्यासपूर्ण माहिती त्यांनी सादर केली. युवा पिढीला एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याची एक संधी आहे असं त्यांनी त्याच्यातून दाखवून दिलं. मुलाखत खूपच छान झाली. अजून एक त्यांची प्रतिक्रिया, आपल्या रत्नागिरीचा सुपुत्र स्वानंद देसाई यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत छानच होती. त्यांचा या क्षेत्रातला स्ट्रगल त्यांनी खूप छान शब्दात मांडला. प्राचीताई, तुम्ही आम्हाला पाठवलेल्या ह्या तुमच्या अभिप्रायांबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. कार्यक्रम ऐकत रहा आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत रहा.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवारी 22 जून 2026 रोजी आपण जाणून घेणार आहोत दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी विशेष शिक्षिका प्रिया गांधी यांच्याकडून.
2: दिव्यांग मुलाच्या आयुष्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पालकांनी आपलं मूल समजून घेतलं पाहिजे. हे जे मूल आहे ती अवस्था आपल्याबरोबर घेऊन जिद्दीने जगण्याचा प्रयत्न करत असतं, जिद्द दाखवत असतं.
1: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवारी 22 जून रोजी सकाळी 9:30 वाजता. दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी प्रिया गांधी यांच्याशी गौरी मुळे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

देवकी पंडित यांनी गायलेलं हे होतं नाद हो महानोर यांचं गीत एक होता विदूषक या चित्रपटातलं. आणि हे गीत ऐकण्यासाठी आम्हाला पसंती कळवली होती त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे सदस्य श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौ सोनाली आणि सयाजी वरुटे यांनी. हे आमचे श्रोते मुक्काम पोस्ट हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथले आणि कार्तिक अर्पित सौ अनुराधा आकाश शिंदे मुक्काम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथले.

श्रोते हो, हे होतं फटाकडी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत होतं बाळ परसुले यांचं आणि हे गीत गायलं होतं आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात अजून एक प्रतिक्रिया वाचून दाखवणार आहे आणि ती आहे आमचे नेहमीचे श्रोते श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली या आमच्या श्रोत्यांची. ते असं म्हणतायत, दिनांक 19 जून रोजी प्रसारित इंद्रधनुष्य या कार्यक्रमात संस्कृत भाषा या प्राचीन भाषेचं आजच्या युगात असणारं महत्त्व आणि करिअरच्या वाटा या संदर्भात रेडिओ मित्र रोहित देव यांनी डॉक्टर कल्पना आठले यांची घेतलेली मुलाखत खूपच उपयुक्त आणि आजच्या काळात महत्त्वपूर्ण अशी होती. प्राचीन भाषा संस्कृत ही केवळ पूजा अर्चेपुरती मर्यादित न राहता आजच्या एक आयच्या आधुनिक आजच्या AI आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात खूपच उपयुक्त आणि करिअर ओरिएंटेड आहे. समाजातील बऱ्याच लोकांना संस्कृत भाषेविषयी अनभिज्ञ माहिती आणि त्यांचे

आजच्या युगात महत्त्व या मुलाखतीमधून समजून आलं. भारतातील संस्कृत विद्यापीठांचं संस्कृत भाषेविषयी असलेलं धोरण विस्तृतपणे या मुलाखतीतून समजलं. आजच्या संस्कृत पाठशाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण, PhD आणि त्यानंतर काय करिअर आहे याविषयी सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन अगदी सुलभपणे डॉक्टर आठले यांनी केलं. ही मुलाखत आजच्या तरुण पिढीला खूपच उपयुक्त आणि संस्कृत भाषेच्या विकासासाठी एक संधी आहे. आकाशवाणी रत्नागिरीने काळाची गरज ओळखून आणि प्राचीन भाषेचं संवर्धन या हेतूनं घेतलेली ही मुलाखत खूपच महत्त्वपूर्ण अशी होती. रेडिओ मित्र रोहित देव यांनी सूक्ष्मपणे प्रश्न विचारून बऱ्याच मुद्द्यांची उकल करून दिली. याबद्दल आकाशवाणी रत्नागिरीचे शतशः आभार आणि खूप खूप धन्यवाद. आपला नियमित श्रोता श्याम कुलकर्णी, जत, जिल्हा सांगली. कुलकर्णी सर, तुमचे खूप खूप आभार इतकी सविस्तर प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्यासाठी.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल ज्येष्ठांसाठी योग याविषयी कीर्तिकुमार औरंगाबादकर यांच्याशी सोनाली कानिटकर यांनी साधलेला संवाद.
1: सर्वांना जमतील असं नाही, पण प्रयत्न केले की जमल. करण्याची इच्छा ठेवायची, आज नाही उद्या येईल. एखाद्याला ताबडतोब येतं, काही जणांना काही दिवसांनी येतं, काही बिघडत नाही. लेकिन करणे की तमन्ना जर केली ना, इच्छा केली ना, तर बरोबर करता येईल. बळजबरीन काही करायचं नाही. कारण काय, सुखेनं हास्यते इतिहासनं. सुख निर्माण झालं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, उत्साह वाटला पाहिजे, चैतन्य वाटलं पाहिजे.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 23 जून रोजी सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

श्रोते हो, हे गीत गायलं होतं शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, सचिन, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर यांनी. गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची, संगीत होतं अरुण पौडवाल यांचं आणि चित्रपट होता अशी ही बनवा बनवी. हे गीत ऐकण्यासाठी आम्हाला पसंती कळवली होती पर्याची आळी रत्नागिरी इथून सुजाता पाडळकर, विलास पाडळकर आणि विक्की पाडळकर या आमच्या श्रोत्यांनी. श्रोते हो, आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमाविषयीची प्रतिक्रिया आता वाचून दाखवणारे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता प्रसारित होत असतो आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य. या कार्यक्रमातून वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्ती आम्ही इथे आमंत्रित करत असतो आणि त्यातून वेगवेगळे विचार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. अशीच दिनांक 16 जून 2026 रोजी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या अंतर्गत सौ विनया परब मॅडम यांची मुलाखत

ऐकली. त्या स्वराभिषेक या संगीत वर्गाच्या संचालिका आहेत. या वर्गाला 25 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं ही मुलाखत प्रसारित करण्यात आली होती. मुलाखत घेणाऱ्या पूर्वा खालगावकर यांनी अतिशय समर्पक प्रश्न विचारून मॅडमना बोलतं केलं, त्यामुळं ऐकताना प्रवाही पण जपलं जात होतं. सौ परब मॅडम यांचा सांगीतिक क्षेत्रातील प्रवेश, विविध अनुभव आणि वाटचाल अगदी सुंदररित्या उलगडत गेली. त्यांच्या आवाजातील गुरुबिन कौन लगावे पार ही रचना ऐकून मन तृप्त झालं. गुरुविषयी सांगताना मॅडमचा त्यांच्याविषयीचा भाव जाणवत होता. आपल्या आनंदासाठी तन्मयतेनं शास्त्रीय संगीताची तालीम देत विद्यार्थी घडवणाऱ्या सौ विनया परब यांची मुलाखत ऐकून खूप काही शिकायला मिळालं. त्यांची मुलाखत ऐकायला मिळाली यासाठी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे आभार. आपल्या आनंदासाठी तन्मयतेनं शास्त्रीय संगीताची तालीम देत विद्यार्थी घडवणाऱ्या सौ विनया परब यांची मुलाखत ऐकून खूप काही शिकायला मिळालं. त्यांची मुलाखत ऐकायला मिळाली यासाठी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे आभार. ही प्रतिक्रिया आम्हाला पाठवली आहे दीप्ती आगाशे रत्नागिरी या आमच्या श्रोत्यांनी. याच कार्यक्रमाविषयीची आणखी एक प्रतिक्रिया आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या इंद्रधनुष्य या मुलाखतीच्या कार्यक्रमाअंतर्गत आज तुमची मुलाखत पूर्वा खालगावकर यांनी घेतली. सुरांच्या संगतीत भावनांचा संगम होता या सुसंवादात स्वराभिषेक या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली या दीर्घकाळाचा संक्षिप्त लेखाजोखा या मुलाखतीतून मांडला आहे. पूर्वा मॅडमनी मुलाखत संतुलितपणे आणि सर्व मुद्द्यांचा उहापोह करून रंगतदार केली, पारदर्शकतेने घेतली. ही प्रतिक्रिया पाठवली रश्मी फडके या श्रोत्यांनी. यासाठीची आणखी एक प्रतिक्रिया आहे मानसी करमरकर या आमच्या श्रोत्यांची. त्या असं लिहितायत, आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित झालेल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात स्वराभिषेक या संस्थेच्या संचालिका सौ विनया परब मॅडम यांची मुलाखत ऐकली. या संस्थेने नुकतीच 25 वर्ष पूर्ण केली आणि हा त्यांचा प्रवास आम्हा श्रोत्यांना पूर्वा खालगावकर यांनी सौ परब मॅडमजवळ गप्पा मारता मारता खूप छान पद्धतीनं उलगडून दाखवला. खूप वेळा असं होतं की आपण त्यांचा कार्यक्रम ऐकलेला असतो, क्लासबद्दल माहिती असते, पण एखादी संस्था चालवणं आणि ती नावारूपाला येईपर्यंतचे कष्ट आदींची माहिती आपल्याला नसते. आकाशवाणीवर सादर होणाऱ्या या कार्यक्रमातून आम्हाला अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांबद्दल माहिती मिळत असते, यासाठी आकाशवाणीला धन्यवाद. असेच कार्यक्रम सादर व्हावेत यातून नवीन प्रेरणा मिळते. सौ परब मॅडम यांनी त्यांच्या या मुलाखतीत त्यांचा सांगीतिक प्रवास अतिशय सुंदरपणे मांडला. ही अशी कार्यरत असलेली मंडळी हे आमच्या रत्नागिरीचं भूषण आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि आकाशवाणीलाही खूप खूप धन्यवाद. मानसीताई, इतकी सुंदर प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आमचे विविध कार्यक्रम ऐकत रहा आणि त्या कार्यक्रमांविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवत रहा. श्रोते हो, मी मगासपासून तुम्हाला सांगते की तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत रहा असं. तुम्हाला आमचा पत्ता आणि फोन नंबर माहीत आहेच, तरीही आजकाल सगळेच जण मोबाईल वापरतात, हातात फोन असतो, तर व्हॉट्सअपवर मेसेज करणं खूप सोपं आहे. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया, तुम्हाला आवडणारी गाणी आम्हाला या नंबरवर कळवा आणि आमच्या या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं दो रास्ते या चित्रपटातलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि हे गीत ऐकण्यासाठी आम्हाला पसंती कळवली होती ओम रेडिओ श्रोता संघ कोली नांदेड महाराष्ट्रहून नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओमकार गायकवाड आणि साई गायकवाड या आमच्या श्रोत्यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. तुम्हाला तुमच्या आवडीची गाणी ऐकायची असतील तर आम्हाला 94035 73485 ह्या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की कळवा आणि कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रमातून मी सोनाली कानिटकर आता आपला निरोप घेते. नमस्कार.

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून पहिली प्रसारण सभा संपेपर्यंतचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जातील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. त्यामुळे पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली कानेटकर आता आपला निरोप घेते. परत भेटूच, तोपर्यंत नमस्कार. 12 वाजता सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्त्व जाणून ती आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो. त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय तर आपण काय योग्य खावं प्यावं, काय टाळावं, यासोबत कसं वागावं, वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्त्व आपण जाणतोच. तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योगनिद्रा. ही योगनिद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्त्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योगनिद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योगनिद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार, अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
0: अरे वा.
1: योग निद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
0: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला, मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
0: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
1: म्हणू शकतो आपण.
0: हा, तर सामान्य निद्रा आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
1: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9-10

0: 11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1 ते 1.5 तासाचीच आपण घेतो.
1: बर,
0: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचं आहे, डब्याला काय करायचं आहे, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जे झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
1: बरोबर.
0: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण, योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे.
1: बरोबर.
0: रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
1: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळं किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
0: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट, हे करू का ते करू, सतत 2 गोष्टींमधली एकाची निवड करणं. थोडक्यात काय आहे, विविध विचार करणं ही मनाची वृत्ती असते.
1: बरोबर.
0: बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा 1 सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असतील तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योग निद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे त्या क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्य काळात जगते.
1: अरे वा. आता सामान्यतः आपण योगासनं माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
0: बरोबर.
1: योगासनं करणं आणि योग निद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल काय
0: सांगाल? तर मी थोडस याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठंही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी, रिकाम्या पोटी हे सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योग निद्रा घेण्यासाठी कुठलाही काळ, वेळ, जात, वय, आजारी आहे, सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योग निद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योग निद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योग निद्रा देऊ शकतो. ह्यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योग निद्रा ही कधीही स्वतःहून घेऊ नये. योग निद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत, सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते. अशा पद्धतीने कायम योग निद्रा घ्या.

0: त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेनं ते येऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही, फक्त पोट रिकामं पाहिजे आणि तज्ज्ञ योग गुरु मार्गदर्शन हा सल्ल्यानं करावी.
1: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योगनिद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
0: अगदी बरोबर.
1: हा फरक इथं करता येईल.
0: हो, मनाला शांतता मिळते, त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना, म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रूपांतर शारीरिक आजारात होतं, असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसन कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योगनिद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
1: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
0: अगदी बरोबर.
1: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे. तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी अगदी, 100%.
1: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का, म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे?
0: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये, पण योग निद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो. आणि संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा, अगदी स्ट्रॉंग, प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात, तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योगनिद्रेच्या सुरुवातीला. कारण संपूर्ण योगनिद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो, हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो.
1: बर.
0: तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ ह्या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी IAS ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे. तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाचंही नुकसान आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये. की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंटमधले पैसे मला यावेत असं कोणतंही, म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे. एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे, शुद्धिक्रिया असू दे, त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं. हे इतकं सुखद आहे ना की ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायच्यात. एवढ्या दोनच गोष्टी आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही.
1: मी तेच आता खरं तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत. अगदी बीपी, शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी

0: असतील, हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात, तर अशा वेळेला तिथी आसनं म्हणा, भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही,
1: बरोबर आहे,
0: किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात, आणि
1: बरोबर
0: ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील, तर त्यावेळेला ही योग निद्रा अशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
1: अगदी अगदी, असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत, आम्ही वाचलेली सुद्धा आहेत, की योग निद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योग निद्रेचा अवलंब केलेला आहे. तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेव्हाच घ्यायला लावलं होतं की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली, तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
0: अरे वा,
1: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योग निद्रा, म्हणजे हल्ली कसं आहे, योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना, तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं, लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं, आणि सर्व टेस्ट करून झाल्या, दोघांचेही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, त्यांनी सगळे उपाय करून झालेले होते, थकले होते, आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेससाठी. आणि मग त्यांना बाळासाठी संततीसाठी आम्ही योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरली, आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल, पण हे आम्ही पाहिलंय. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केल्या गेल्या.
0: आता हे शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही 2 उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योग निद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही 1-2 सांगितलं?
1: हो, अगदी, म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते, पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती, तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं, आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्सचा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स, आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची, अतिशय सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्राच नाही, तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगळे वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले, आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ऍड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ऍड केली तेव्हा तिचे इथं म्हणजे कोल्हापुरात असताना तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं, म्हणजे जे अगदी 2 आठवड्यातनं वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती, आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती यायची आणि लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो, पण तिकडं गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती की तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली US पोहोचली, त्या युनिव्हर्सिटीत नंतर ती पहिली इंडियन होती तिने त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला, सगळं खूप छान झालं. तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
0: बर,
1: तेव्हा

0: ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती, कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं. म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते, तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योगनिद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा तेव्हा फक्त योगनिद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण ती तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली. आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही.
1: अरे वा,
0: हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
1: नक्कीच नक्कीच. आता ही योगनिद्रा कधी करायची, कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअल योगनिद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
0: हा, तर योगनिद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात, म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योगनिद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो, बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहेत ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू सांधा पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे, मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो, आपला जो बाहेर बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू हळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श आवाज हे अनुभवायचं असतं आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20 पासून 1 पर्यंत उलट्या क्रमांकानी मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितल्या जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं, तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेनवर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय, तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझायर्ड माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असते तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे, ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे, मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे. अशी वेगवेगळी दृश्य किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो. आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्स मध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथं घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योगनिद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा.

0: तर लोकांना मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसते, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7:00 परत घोरायला लागतात, कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते. आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो. आम्हाला कधी कधी त्यांना थोडस हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना, तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात,
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा, त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण, आता समजा एखादा अर्धा तासच वेळ आहे तर मग त्या एवढ्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा. आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलात त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्स मध्ये जातो माणूस किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का हे वेगळं आहे का?
0: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात, पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
1: मिळत जातील तसं फक्त आपण करत जाणार. हा,
0: कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं ढालं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं, ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
1: बरोबर.
0: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक
1: आहे. हो. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योग निद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ते करू शकतो.
0: बरोबर.
1: पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योग निद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं सहजतेनं कसं करता येईल?
0: हा, तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योग निद्रा करता येणं काही शक्य नाहीये. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो की झोपण्याच्या आधी, रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचं, रोज मला 1/4 तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटॉर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये, तर मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा, म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी ते तिथे आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी MBBS स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथे मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत, किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाली, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे, एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतंय तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
1: नक्कीच हे खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्या वेळी

0: ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 15 मिनिटं अर्ध्या तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्कीच,
1: अगदी आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
0: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यत आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योगनिद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो, काय सांगाल एक शेवट?
1: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आत्ता जस बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्या जवळ बसायचे आणि गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं महिना दीड दोन महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा दोन तीनदा तो त्याच्याकडनं जागेपणी पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड घडाघड म्हटला.
0: अरे वा.
1: तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय, समजा वांडय किंवा पाडे, साधं उदाहरण की आपण पाडे पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्या जवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचाय तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा एक महिनाभर करून बघावा, नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो. आणि ह्याच्या मागे सायन्स आहे व्यवस्थित. आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही आपण एकटाय तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते. कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मूल कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं, हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळं आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कुणालाही आहे आणि ते जर कमी करायचं तर त्याच्या उशाशी बसून तो गाढ झोपलेला असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथं जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
0: म्हणजे हा एक फायदा,
1: हा खूप मोठा फायदा आहे
0: खरं तर.
1: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी ही सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेवियर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेवियर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे
0: नक्कीच.
1: आणि तुम्ही विचारलं ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
0: फायदे काय होतील?
1: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो तेव्हा. असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाहीये. आयुष्य जगताना ताण येणारच आहे, ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
0: अगदी.
1: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचंय, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला ह्यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
0: नक्कीच, खूप छान प्राजक्ता मॅडम तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद. तुम्ही पण मला इथे बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिलीत यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच या वर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं, तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या, तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याहीपेक्षा मला असं म्हणायचं आहे की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा असेल तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीररूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढं जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे. बरोबर ना?

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे, तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान आणि नवचैतन्यही देत असते. जीवनातला आनंद असो किंवा दुःख, त्या त्यावेळी हे संगीत आपल्या भावविश्वाला साथ देत असतं. तर याच विषयी, म्हणजेच जीवनात संगीताचं महत्व याविषयी रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत आता आपण ऐकूया. वाचक स्वर आहे सीमा मकोटे यांचा.
1: प्राणी मात्र उपजतच संगीताकडे आकृष्ट झालेला आहे. मनुष्य आनंदात असल्यावर स्वतःशी गुणगुणतो. पशुपक्षी दुःख, भय, आनंद व्यक्त करत असताना त्यांचा किलबिलाट मधुर वाटतो. म्हणूनच कोकिळ पंचम स्वरात गाते असं म्हणतात. विषारी सर्प संगीताच्या नादाने आकृष्ट होतात आणि डोलू लागतात. एवढंच काय, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर वेलींची वाढ लवकर होते. गायी म्हशी लवकर भरपूर दूध देतात असं प्रयोगानं सिद्ध झालंय. मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करील. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाई गीतानं किंवा खुळखुळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक कष्टांच्या कामी कामाचा शीण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात चुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा शीण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतुवर्ग शांत करण्यासाठी ईशस्तवन स्वागतगीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच

देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात ऐहिक बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं, तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सुरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी ऋषीमुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजनं गाऊन परमेश्वर प्राप्ती करवून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झालीय. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा आणि अप्सरा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य याने संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मोगल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरी हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कवीकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक, त्यांनी रागरागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती संप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्ण काळ. अकबर संगीतप्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्रय होता. त्याच्या दरबारी 36 संगीततज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील. पुंडलिक विठ्ठलाने रागमाला, रागमंजिरी, सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले. जहांगीर कालखंडात सोमनाथांनी राग विभोदाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजान कालखंडात अहोबलांनी संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू, तरीही व्यंकट मरवींनी चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थाटात वर्गीकरण केलं. व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टांनी अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि अनुपांकुश हे 3 ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे. याचवेळी महमद शाह रंगिले हा संगीततज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी ख्यालाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्पा गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्रीनिवासकृत राग तत्व विभोद हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट, गझल, तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आस्था गायत असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनासाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थाने खालसा झाली, तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेस काय, पण समाजही संगीताकडे पाहिण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी संगीतसार पाटण्याच्या महमदराजाने नगमाते आशिकी उर्दू, कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे 2 हिरे जन्माला आले, पंडित वी दी पलुस्कर आणि पंडित वीना भातखंडे. या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वर

0: लिपिबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब खोतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळं संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालय निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्रजीवनात अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या सुसंस्कृततेवरून आणि कला तत्वज्ञान विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आजतागायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवनजंजाळातून गुरफटत असलेल्या माणसांना सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचं सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत ऐकलत. वाचक स्वर होता सीमा मकोटे यांचा.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यासयुक्त जीवनशैली अंगीकारणं आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
0: दुपारचं 1 थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू.

साधना सरगम यांनी गायलेलं त्रिनेत्र या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संजाली रुडे यांचं गीत संगीत होतं प्रद्युम्न शर्मा यांचं.

नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा, अरे नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा, साहेबाचा तोरा कुठं मी

झकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा। अरे थकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा। ऐकून डोसक उठ शान्या।

सुरेश वाडकर आणि उषा चांदेकर यांनी गायलेलं शशी गजवानी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट मुलगी झाली हो, संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

सुदेश भोसले, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि आनंद शिंदे यांनी गायलेलं थरथराट या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अनिल मोहिले आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. दुपारचं 1:30 थोड्याच वेळात ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्हा वार्तापत्र.

0: आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास। नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली। 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो। योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतरराष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं।

0: प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते. योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले. तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सौदी अरेबियात रियाध इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्ट जवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
1: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या INS दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. INS संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. INS अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
1: ही 3 जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTN प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं NTA सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ST साठ गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनील पवार यांनी दोन्ही सभागृहात

0: गृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. एफडीसी म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचन रोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते. या रेल्वे प्रकल्पांमुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईवर पाणी संकटाचं सावट, बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल आणि मुंबई शहरातील हॉटेलचं होणार अग्निसुरक्षा परीक्षण. या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
2: पावसाळा लांबलाय, त्यात अल निनोचे संकट, त्यामुळे मुंबईतील पाणी प्रश्न गंभीर बनलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा घटू लागलाय, त्यात प्रचंड उष्णता, त्यामुळे मुंबईतील तलावातील जलसाठ्यात बाष्पीभवनाने झपाट्याने घट होऊ लागली. परिणामी मुंबई सध्या सुरू असलेली 10% आणि व्यावसायिक 20% पाणी कपात आणखी 15-20% वाढण्याची शक्यता आहे. पाणी संकट अधिक गडद झाले आहे, त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाऊस लांबल्यानं नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या निवासी झोपडपट्ट्या, चाळी आणि डोंगराळ भागात पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. ज्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागले आहे तेथे पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांचा रोष वाढू लागलाय. मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, कांदिवली, मालाड, अंधेरी, दहिसर आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपेक्षित पाऊस न पडल्यास 3 जून नंतर पावसाचा आणि तलावातील शिल्लक जलसाठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी, सामान्यांना परवडणारी परिवहन सेवा म्हणजे बेस्ट सेवा. सध्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा. बेस्ट मधील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन द्यावे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी तातडीने द्यावी. बेस्ट उपक्रमातील बेस्टचा तापा 7,500 वाढवावा आणि बेस्टचे खासगीकरण रोखावे आदी मागण्यांसाठी बेस्ट कामगार कृती समितीने संप सुरू केलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी कृती समितीने केली आहे. तोडगा काढू पण संप मागे घ्या असं आवाहन मंत्री सरनाईक यांनी केलंय. मात्र कामगारांच्या मागण्यांवर अद्यापही तोडगा निघू न शकल्यानं तिळा कायम आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांना विकास निधी पुरेसा मिळत

0: नसल्यानं त्यांच्यामध्ये रोष निर्माण झालाय. नगरसेवक म्हणून निवडून आलो मात्र तितकाच विकास निधी कमी असल्यानं प्रभागांचा विकास करता येत नाही अशी वर्ड विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आहे. आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार पक्षाला सोडून जाऊ लागल्यानं मुंबई महापालिकेतील नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईत निवासी भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स लॉजिंग बोर्डिंग आहेत, मात्र त्यात अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने त्यांची झाडाझडती करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भीषण आग दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाने हा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेच्या शाळा आणि मनोरंजन मैदाने यावर अतिक्रमणे झाले असून त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आता पालिकेने शाळा आणि मनोरंजन मैदानांवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांना अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबईतील विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे. मुंबईतील सोसायट्यांतून रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सक्तीची करावी. सध्या जलवाहिन्यांमधून 25-30% पाणी गळती होत आहे, ती ताबडतोब रोखावी. अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. पाण्याचे पर्याय स्रोत निर्माण केल्यास मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनवणे, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा हे सुरुवातीचं गीत कल्याण इनामदार यांचं, गायिका आहेत पुष्पा पागधरे.

विजय जाहीरदार यांचं गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 1:55 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आजपासून नवीन मालिका सुरू करतोय, पुस्तकं कालची आजची. आणि या मालेमध्ये गणेश मतकरी त्यांना आवडलेल्या काही पुस्तकांचा परिचय करून देणार आहेत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया गणेश मतकरी यांनी जिब्रिश कथा या पुस्तकाविषयी मांडलेले विचार.
1: जिब्रिश कथांचा लेखक सुजय जाधव हा तरुण आहे. कथांबरोबरच त्याने अलीकडच्या काळात गाजलेलं आणि मुंबईतल्या गिरणी संपाचा उत्तरार्ध एका वेगळ्या पद्धतीने मांडणारं तोडी मिल फॅन्टसी हे नाटक लिहिलेलं आहे. हे नाटक म्हणजे विनोदी बाजाची संगीतिका आहे, पण मुळात एका गंभीर पायावर उभी राहिलेली. त्याशिवाय सुजय रॅपरसुद्धा आहे, म्हणजे वेगवेगळ्या रीतीने हे नाव आपल्यासमोर आलेलं आहे, पण हा संग्रह त्याचा पहिलाच. यात प्रामुख्याने दोन प्रकारच्या कथा आहेत. एक दीर्घकथा आहे, ती तोडी मिल फॅन्टसी नाटकाचं कथारूप म्हणता येईल, पण ती नाटकावरून लिहिलेली किंवा घटनाक्रमात स्पष्टता येण्यासाठी केलेला एक्सरसाइज या प्रकारची नाही. ती एक उत्तम लिहिलेली कथा आहे. ही कथा सुजयने प्रख्यात लेखक जयंत पवारला अर्पण केली आहे आणि त्याचं कारण कथेच्या आशयातच स्पष्ट कळण्यासारखं आहे. जयंत पवारांच्या लेखनात गिरणगाव, त्यात होत गेलेले बदल, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यावर त्याचा होणारा परिणाम, हे सारं नियमितपणे येत असे. ही कथा त्यांच्या साहित्याशी नातं सांगणारी आहे. ही एक मोठी कथा सोडली तर बाकी सगळ्या कथा जिब्रिश कथा या वर्गात आपण घेऊ शकतो. जिब्रिश किंवा जिबरिश या शब्दाचा अर्थ बाष्कळ, ज्याचा अर्थ लागणार नाही असं काहीतरी. मग या कथा कशा आहेत तर सांगतो. आपल्याकडे विनोदी लेखनाची एक मोठी परंपरा आहे आणि जिब्रिश कथांमध्ये विनोदाला स्थान आहे. मात्र हा विनोद सर्वसाधारणपणे आपल्याकडे ज्या प्रकारचा असतो तसा नाही. म्हणजे शाब्दिक कोट्या किंवा प्रासंगिक विनोद यापेक्षा तो वेगळ्याच रस्त्यावरचा आहे. त्याला आपण वैचित्र्यपूर्ण व ॲब्सर्ड म्हणू शकतो. या कथांमध्ये असंबद्ध जिब्रिश नावाचं एक पात्र देखील आहे, पण ते नक्की कोण आहे वगैरे गोष्टी इथे विचारातच घ्यायला नको. याला एक कारण आहे. त्याला माणूस म्हटलेलं बिलकुल खपत नाही, म्हणजे तो माणूस आहे हे बरोबर आहे,

0: पण तो फक्त माणूस आहे हे चुकीचं आहे. या पात्राविषयी असे चमत्कारिक उल्लेख आपल्याला जागोजागी दिसतात. तर हा संबद्ध जिब्रिश नायक नाही आणि तो सर्व कथांमध्ये आहे असंही नाही, पण त्याच्या सुजयच्या कथाविश्वात उपस्थित असण्याला कारण आहे. या कथांचं तर्कशास्त्र हे काहीसं स्वैर वास्तवाशी जोडलं न जाऊ शकणार आहे. एरवी निवेदनाची जी ओळखीची पद्धत आहे तिच्याशी फारकत घेणार आहे. ओळखीची चौकट मोडल्याची खूण असल्यासारखं हे पात्र आपल्याला वेळोवेळी भेटतं. सुजयच्या जिब्रिश कथा एका साहित्य प्रकारात अडकत नाहीत. सायन्स फिक्शन, फॅन्टसी, मॅजिक रिअलिझम, उपहास कथा किंवा विडंबन अशा अनेक वर्गात त्यांचा संचार सुरू राहतो. या कथांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातला लेखक अदृश्य नाही. कथा सांगणारा लेखक, ती वाचणारा वाचक आणि प्रत्यक्ष निवेदन होण्याची प्रक्रिया या घटकांची जाणीव या कथांमध्ये दिसते. कथा सांगणारा लेखक, ती वाचणारा वाचक आणि प्रत्यक्ष निवेदन होण्याची प्रक्रिया या घटकांची जाण कथांमध्ये दिसते. त्या सेल्फ अवेअर आहेत. हे कथन आहे आणि ते काय पद्धतीने बदलू शकतं हे या कथा जाणतात आणि त्यामुळे सुजयला त्यांच्या रचनेत खूप गमती जमती करून पाहता येतात. कधी कथा सांगता सांगता ती बदलत जाते, कधी निवेदन थांबवून लेखक वेगळ्याच विषयावर वाचकांशी गप्पा मारायला लागतो, कधी एखाद्या कथेचे चालू धागे मागे पडतात आणि नवे शिरतात. अशा सगळ्या गोष्टींमुळे ही कथन प्रक्रिया फार मजेदार झाली आहे. उत्तम दीर्घकथा म्हणून लिहिलेली तोडीमिल आणि संपूर्ण वेगळा प्रयोग असलेल्या जिब्रिश कथा यामधून मला सुजय जाधवची मोठी रेंज दिसते आणि तो यानंतर काय लिहिल याविषयी कुतूहलही तयार होतं.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये जिब्रिश कथा या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रम. आज आपण ऐकूया जलसंधारणासाठी पावसाळ्यातील उपाययोजना याविषयीची माहिती. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, दिवसेंदिवस पाऊस हा अनियमित होत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये पडलेल्या पावसाच्या पाण्याचं नियोजन जर काटेकोर पद्धतीनं आणि कौशल्यानं केलं तर जलसंधारणासाठी ते उपयुक्त ठरू शकतं. मंडळी, आपलं शेत ज्या परिसरामध्ये आहे त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये पावसाचं पाणी कसं पडतं, कुठं पडतं, ते कसं वाहून जातं याचा एक ठराविक पॅटर्न असतो. यालाच शास्त्रीय भाषेमध्ये पाणलोट क्षेत्र असं म्हणतात. त्याचा विकास करताना पाणलोट क्षेत्रातील जमिनीचं क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार, त्याचा उंच सखलपणा, जमिनीचा भूस्तर या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं. इथं पाणी वाहून नेणारे ओढे, नाले यांचा विचार करून पाण्याच्या संधारणाचे शास्त्रीय पद्धतीने उपाय करणं गरजेचं असतं. शेतातलं वाहतं पाणी अडवण्यासाठी उताराच्या आडव्या दिशेनं घातलेल्या मातीच्या किंवा दगडाच्या अडथळ्याला बांध म्हणतात. कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात साधारणतः 6% अथवा त्यापेक्षा कमी उतार असणाऱ्या लागवडयोग्य जमिनीमध्ये समपातळी बांध घातले जातात. समपातळी बांधामुळे वाहत्या पाण्याचा वेग कमी होतो आणि जमिनीमध्ये ते पाणी मुरायला मदत होते. मातीची धूपही कमी होते, जमिनीची सुपीकता जपली जाते आणि उत्पादन क्षमता वाढते. अनियमित किंवा अतिपावसाच्या प्रदेशामध्ये ढाळाच्या बांधाची उपाययोजना केली जाते. यामध्ये बांध करण्यासोबतच जास्तीचं पाणी सावकाश कमी गतीनं बांधाबाहेर काढून दिलं जातं. त्यासाठी वेगळ्या चरांचा उपयोग केला जातो. लागवडीला योग्य अशी जमीन असेल तर तिथल्या उताराला आडव्या असणाऱ्या समपातळी रेषेवर खोदलेल्या चरांना समपातळी चर म्हणतात. चरामधून खोदलेल्या मातीच्या आधारे चराच्या खालच्या बाजूला बांध घालण्यात येतो. गरजेनुसार नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करून वृक्ष लागवडसुद्धा करता येते. पावसाचं पाणी समपातळी चरांमध्ये साठावं यासाठी चरांचा आकार 60 cm रुंद आणि 30 cm खोल ठेवावा.

असलेल्या मातीच्या आधारे सराच्या खालच्या बाजूला बांध घालण्यात येतो. गरजेनुसार नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करून वृक्ष लागवडसुद्धा करता येते. पावसाचं पाणी समपातळी चरांमध्ये साठावं यासाठी चरांचा आकार 60 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल ठेवावा. 2 चरांमधील अंतर 4 मीटर ठेवावं. पाणी साठवण्यासाठी शेततळं, पाझर तलाव याचा सर्रास वापर करणं फायदेशीर ठरतं. पावसामध्ये मोठा खंड पडला, ऐन मोक्याच्या वेळी ताण आला तर अशा वेळी संरक्षित सिंचन देण्यासाठी या शेततळ्यांचा किंवा पाझर तलावांचा खूप उपयोग होतो. मंडळी, जमिनीवर पाणी साठवलं तर त्यातून बाष्पीभवनामुळे पाण्याचा ऱ्हास होत असतो. तो टाळण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखाली पाण्याचा साठा करता येतो. यासाठी पुनर्भरण सर उपयुक्त ठरतात. या सरांमध्ये 6 ते 8 महिने पुनर्भरणाची प्रक्रिया सुरू राहते. त्याच्या खालच्या बाजूला 100 मीटर अंतरापर्यंत असणाऱ्या पाण्याच्या स्रोतांना वर्षभर पाणी उपलब्ध होतं. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरते. तर मंडळी, अशा प्रकारे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जल आणि मृदसंधारणासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या तर आपण पाण्याचा प्रश्न निश्चितच सोडवू शकू. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकलीत जलसंधारणासाठी पावसाळ्यातील उपाययोजना याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोगतज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा पहिला भाग. नमस्कार श्रोतेहो, आज आपण अशा एका विषयाबद्दल माहिती घेणार आहोत ज्याबद्दल समाजात अजूनही पुरेशी जागरूकता नाही. हा विषय आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच HPV, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर आणि HPV लसीकरण. जागतिक स्तरावर महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा एक महत्वाचा कॅन्सर आहे. आणि विशेष बाब म्हणजे हा असा कॅन्सर आहे जो योग्य वेळी तपासणी आणि लसीकरणाद्वारे मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कॅन्सर म्हणजे काय, HPV म्हणजे काय, तो कसा पसरतो, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो, कॅन्सर म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये कोट्यावधी पेशी आहेत, या पेशी सतत निर्माण होतात, त्यांचं काम करतात आणि त्यांचं आयुष्य पूर्ण झाल्यावर नष्ट होतात, ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या शरीराच्या नियंत्रणाखाली असते. परंतु काही वेळा पेशींमध्ये काही बदल होतात, त्यामुळे त्या शरीराच्या नियंत्रणाच्या बाहेर जाऊन अनियंत्रितपणे वाढू लागतात. या वाढलेल्या पेशी गाठी निर्माण करतात, शरीरामध्ये सगळीकडे पसरतात आणि काही वेळा

0: त्या मेंदू, हृदय तसेच फुफ्फुस आणि हाड यामध्ये पसरू शकतात. या अनियंत्रित वाढीला कॅन्सर असं म्हटलं जातं. कॅन्सर हा एकच रोग नसून अनेक प्रकारच्या आजारांचा समूह आहे. उदाहरणार्थ स्तनांचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर ज्याला आपण ल्युकेमिया म्हणतो, तोंडाचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर आणि आज आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर. काही कॅन्सर हे जीवनशैलीशी संबंधित असतात. उदाहरणार्थ लिव्हर कॅन्सर, जो अतिशय जास्त दारू पिण्यामुळे किंवा फॅटी पदार्थ खाल्ल्यामुळे होतो. काही अनुवंशिक कारणांनी होतात, तर काही विषाणूंमुळे होतात. आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा मुख्यत्वे करून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो. आता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे काय, यालाच आपण HPV असंही म्हणतो. हा एक अतिशय साधा DNA विषाणू आहे आणि जगातील बहुतेक स्त्री पुरुषांना आयुष्यात कधीतरी एकदा तरी HPV संसर्ग होतो. या HPV अनेक प्रकार आहेत, साधारणपणे 200 जास्त. यापैकी अनेक प्रकार निरुपद्रवी आहेत, पण काही प्रकार मात्र कॅन्सर निर्माण करू शकतात. विशेषत HPV 16 आणि 18 हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे 70-80% जबाबदार असतात. HPV कसा पसरतो? HPV मुख्यत्वे करून जवळच्या शारीरिक आणि लैंगिक संपर्कातून पसरतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसू शकतात, म्हणून अनेकांना संसर्ग झालेला असतो याची जाणीवही नसते. आणि महत्वाचं म्हणजे HPV संसर्ग हा अत्यंत सामान्य आहे. संसर्ग झाल्याचा अर्थ असा नाही की या व्यक्तीला कॅन्सर होणारच आहे. बहुतेक वेळेला शरीराची प्रतिकार शक्ती हा विषाणू नष्ट करते, परंतु इतर अनेक कारणांमुळे, जसे की एखाद्या व्यक्तीचे अनेक स्त्रियांबरोबर किंवा अनेक पुरुषांबरोबर रिलेशनशिप, HIV पॉझिटिव्ह स्टेटस, लहान वयामध्ये लग्न होणं, अनेक वेळेला शारीरिक संबंध येणं, याशिवाय तंबाखू, अशा अनेक कारणांमुळे हा HPV व्हायरस त्याचं रुपांतर गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाचा कॅन्सर यामध्ये करू शकतो.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी लहान मुलांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी तृप्ती देशपांडे. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलं पर्यावरणासाठी काय करू शकतात. लहान मुलं ही फक्त उद्याचे नागरिक नाहीत, तर आजपासून बदल घडवणारी पिढी आहेत. मुलांना रोजच्या आयुष्यात काही छोट्या सवयी लावल्या तर त्याचा मोठा परिणाम पर्यावरणावर होऊ शकतो. उदाहरणार्थ, शाळेत जाताना पाण्याची बाटली आणि डबा प्लास्टिकऐवजी स्टीलचा वापरणे, वर्गात दिवे पंखे गरज नसताना बंद करणे, कागदाचा अपव्यय टाळणे, झाडांना पाणी घालणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी सहज करता येतात. बाळाला पहिले घास भरवत असताना तेव्हापासून जर आपण त्यांना या गोष्टी दाखवत राहिलो, ते छोटं झाड आहे ना, छोटं झाड आता मोठं होणार, मग त्याच्यावरती फूल येणार का नाही येणार, अशी झाडाची गोष्ट सांगायला सुरुवात केली तर आपोआपच त्या झाडाविषयीची एक आत्मीयता त्या छोट्या बाळामध्ये तयार होईल. असे छोटे मूल पुढे जाऊन शाळेत जायला लागेल तेव्हा पर्यावरण संरक्षणाची आवड त्या मुलाला लावणे हे महत्वाचे कर्तव्य घरी पालक आणि शाळेत शिक्षक असे दोघांनाही टीम वर्कने करावे लागेल. आज अनेक मुलांना गॅजेट्सची आवड लागलेली असते, पण मोबाईल आणि टीव्हीचा वेळ थोडा कमी करून परिसरात झाडे

0: लावणे, पक्ष्यांसाठी रोज पाण्याची भांडी भरून ठेवणे, घरातील तसेच अंगणातील किंवा आपण म्हणू शकतो अपार्टमेंटमधील स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, यामुळे पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होते. यामुळे त्यांची समजही वाढते आणि आभासी जगापासून दूर राहण्याची सवय लागते, जी आता काळाची गरज आहे. स्क्रीन टाइम कमी करणे हे एक आव्हान सर्व पालकांपुढे आहे. त्या आव्हानाला उत्तर म्हणूनच घरातच एखादे छोटेसे रोपटे मूल स्वतः तयार करू शकले तर ते त्याच्यासाठी एक निरीक्षणाचा आनंद तयार करते. जसे की त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला बिया पेरायला लावायच्या आणि त्या बियांपासून येणारे छोटे छोटे पहिली दोन पानं, मग पुढचे झाड असे रोज पाहायचे, त्याची वाढ नोंदवायची, तसेच त्याला पाणी घालायचे, त्याला उन्हात ठेवायचे. या सर्व गोष्टी त्या लहान मुलाला करायला उद्युक्त केले तर तो आनंद त्याच्यातील सृजनशक्ती वाढवायला मदत करेल. अशी मुलं त्याच्या आई वडिलांनाही बदल घडवायला प्रेरणा देऊ शकतात. प्लास्टिकची पिशवी नको, चॉकलेटचे रॅपर, प्लास्टिक कचरा वेगळा टाका, झाडं लावूया असं सांगणारं मूल घरात सकारात्मक वातावरण तयार करते. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाची सुरुवात बालपणापासून झाली तर भविष्यात जबाबदार समाज निर्माण होईल. असा जबाबदार समाज तयार करण्याची जबाबदारी ही त्या लहान मुलांच्या आजूबाजूच्या सर्व लोकांची आहे. आज आपण लहान मुलं पर्यावरणासाठी काय आणि कसे करू शकतात हे पाहिले. पुढील भागात आपण लहान मुलांचे पालक काय करू शकतात ते पाहू, जेणेकरून ते लहान मूल एक जबाबदार व संवेदनशील पर्यावरणपूरक जीवनशैलीने वागणारा सक्षम नागरिक बनण्यास मदत होईल.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी लहान मुलांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्बे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 2:15 वाजते, थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार. हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीत. आज ऐकूया जयदेव मेनन यांचं गायन. त्यांना व्हायलिनची साथ श्रीनाथ अय्यर, मृदंगम गणेश मुरली. सुरुवातीला राग माया मालव गवळा आणि त्यानंतर राग तोडी, कलाकार जयदेव मेनन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण कर्नाटक संगीत ऐकलं. जयदेव मेनन यांनी गायलेले राग माया मालव गवळा आणि राग तोडी आपण ऐकले. त्यांना व्हायोलिनची साथ श्रीनाथ अय्यर यांची होती, मृदंगम साथ केली गणेश मुरली यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटेल प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांनी योगशिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को

0: संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे, असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते।

0: मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
1: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. वरळी डोममधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली. याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला.
0: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला, त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जूनपर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची

0: निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती, असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, असंही राऊत म्हणाले. संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण सभा 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवारी 22 जून 2026 रोजी आपण जाणून घेणार आहोत दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी विशेष शिक्षिका प्रिया गांधी यांच्याकडून.
1: दिव्यांग मुलाच्या आयुष्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पालकांनी आपलं मूल समजून घेतलं पाहिजे. हे जे मूल आहे ती अवस्था आपल्याबरोबर घेऊन जिद्दीने जगण्याचा प्रयत्न करत असतं, जिद्द दाखवत असतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवारी 22 जून रोजी सकाळी 9:30 वाजता. दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी प्रिया गांधी यांच्याशी गौरी मुळे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: वाणी जयराम यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गाणं आपण ऐकणार आहोत. या गाण्याला संगीत दिलंय राम कदम यांनी आणि चित्रपट आहे सून माझी सावित्री.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
1: श्रोते हो मराठी चित्रपटातल्या गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

पाहुणे या चित्रपटातलं सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: आशा भोसले यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीतकार वसंत देसाई आणि चित्रपट आहे बायानो नवरे सांभाळा।

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल ज्येष्ठांसाठी योग याविषयी कीर्तिकुमार औरंगाबादकर यांच्याशी सोनाली कानिटकर यांनी साधलेला संवाद.
1: सर्वांना जमतील असं नाही, पण प्रयत्न केले की जमल. करण्याची इच्छा ठेवायची, आज नाही उद्या येईल. एखाद्याला ताबडतोब येतं, काही जणांना काही दिवसांनी येतं, काही बिघडत नाही. लेकिन करणे की तमन्ना केली ना, इच्छा केली ना, तर बरोबर करता येईल. बळजबरीने काही करायचं नाही. कारण काय, सुखेनं हास्यते इतिहासनं. सुख निर्माण झालं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, उत्साह वाटला पाहिजे, चैतन्य वाटलं पाहिजे.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 23 जून रोजी सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, गीतसंध्या कार्यक्रमात मराठी चित्रपटातली गाणी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. दादा कोणके यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

मागिलही फुलते या गाण्याबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन।
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर
1: सादर करते विवेक वानखडे।

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची दुसरी सभा. यानंतर 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्ष

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींचं मी दिव्या मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही आता काळाची गरज बनत चालली असं आपल्याला वाटायला लागलंय. आणि म्हणूनच ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे काय, ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो, त्यातल्या अडचणी, त्यातले अडथळे आणि त्याचबरोबर त्या अडथळ्यांवरती आपण मात कशी करायची, याच विषयाची माहिती आपण घेत आहोत. आणि हीच माहिती आजही आपण जाणून घेणार आहोत. तर चला ऐकूया ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. तर फ्रेंड्स, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
1: सर, ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना कोणती कौशल्य आवश्यक आहेत?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रस्नेही. आजच्या युगातला शिक्षक हा तंत्रस्नेही असायला हवा. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय आणि बदललेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी तांत्रिक कौशल्य त्यांच्यामध्ये आली पाहिजेत, ती त्यांनी शिकली पाहिजेत. दुसरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये बघितलं, आताच आपण जी चर्चा करतोय ती इंटरनेटचा वापर करणं, त्याच्यातून माहिती शोधणं, संगणकाचा वापर करता येणं, विविध ॲप्स असेल त्याचा वापर करता येणं, त्याचबरोबर मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करता येतो त्याची साक्षरता विद्यार्थी पालकांच्या मध्ये निर्माण करणं, हे कौशल्य आणि त्याच्यानुसार आपल्यामध्ये देखील बदल करून घेणं, हे एक मोठं कौशल्य त्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. दुसरं, कृत्रिम बुद्धिमत्ता आलेली आहे, म्हणजे फक्त आता आपण एकच माहिती पुन्हा पुन्हा सांगायची आता गरज भासत नाही. याच्या माध्यमातून असेल की विद्यार्थ्यांना त्याचा कसा शोध घ्यायचा, त्याच्यावरनं माहिती कशी उपलब्ध करून घ्यायची. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, की जे काम मानवी बुद्धीचा वापर करून माहिती मिळवतो किंवा ते शिकता येतं मानवी बुद्धीचा वापर करून, ते संगणकाच्या माध्यमातून शिकणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे त्या संगणकाचा बुद्धिमत्तेसारखा कसा वापर करायचा, हे याच्या तंत्रज्ञानामध्ये दिलेलं आहे. ते आपण तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, ते ऍक्सेप्ट करून स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. व्हिडिओ असतील, पीपीटी असेल, याचा वापर करून मुलांना कशा पद्धतीने शिकवता येईल. फक्त आनंददायी अध्यापन देणं एवढंच आता मर्यादित राहिलं नाही, तर त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती कशी करता येईल, हे सुद्धा आव्हानात्मक काम आणि हे सुद्धा कौशल्य त्यांनी आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटतं.
1: सर, पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यावेळी त्यांच्या हावभावावरून, त्यांच्या नजरेवरून संवाद साधत असतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांशी जर संवाद साधायचा असेल तर कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात?
2: आता आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीमधला शिकवणाऱ्या शिक्षकांचे व्हिडिओ जर आपण तयार केले आणि ते जर आपण ऑनलाईन संसाधनामध्ये अपलोड केले, तर ते शिक्षक फक्त फिजिकली वर्गामध्ये शिकवणारे शिक्षक तेच, त्याचे व्हिडिओ आपण इकडे बघू शकतो.

0: त्याच्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे की सहज सोपी भाषा वापरली पाहिजे. एखाद्या विषयावरची दीर्घ घटक त्याची माहिती सांगण्यापेक्षा छोट्या छोट्या उपघटकामध्ये त्याचं रूपांतर केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत शिकवताना. त्याच्यामध्ये संयम पाहिजे, त्याचबरोबर वेळेचं आपल्या नियोजन केलं पाहिजे की जे साधन वापरायचं आहे त्या साधनाचा वेळ आणि त्याचा केलेला वापर हे अचूक वेळेमध्ये आपण करतो का नाही. डिजिटल शिष्टाचार आलेले आहेत त्याचा सुद्धा आपण भाग म्हणून वापर केला पाहिजे. आणि आपल्या वर्गामध्ये प्रेरणादायी वातावरण निर्मिती केली पाहिजे, म्हणजे विद्यार्थी शिकण्यास अनुकूल त्याचा अवधान टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची वर्गरचना वर्गाची वातावरण निर्मिती सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि ऑनलाईन संशोधनाच्या माध्यमातून आपण चॅट बॉक्समध्ये आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी आपल्याला काय वाटतं ते विचारू शकतात, त्याच्यामध्ये आपल्या सूचना टाकू शकतात. हा एक भाग शिक्षकांच्या समोर संवाद साधताना त्यांनी वापरला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच सर. सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, तर ही भूमिका कोणती आहे आपल्या मतानुसार?
0: तंत्रज्ञान हे ऑनलाईन शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. तंत्रज्ञान वगळून ऑनलाईन शिक्षण होणारच नाही आणि याच्या बाबतीमध्ये तो एक शिक्षणाचा आधारस्तंभ आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण खूप आतापर्यंत चर्चा केली की ऑनलाईन संसाधनं जे आहेत, साधनं आहेत, उपकरणं आहेत, त्याचा वापर केल्याशिवाय हे ऑनलाईन शिक्षण प्रभावी आणि परिणामकारक होणार नाही हे आता सत्यच आहे. आणि जेवढं तंत्रज्ञान आपण चांगलं वापरू, तंत्रज्ञानाचा जेवढा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या घटकासाठी जेवढा आपण वापर करू तेवढा ते अध्ययन अनुभव प्रभावी आणि उपयुक्त होतील असं मला वाटतं.
1: सर, हे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या अभावामुळे काय परिणाम होऊ शकतील?
0: इंटरनेट माहिती पोहोचवण्यासाठीचा खूप मोठा म्हणजे आंतरजालच आहे ते, त्याचा वापर आपण करणं नितांत गरजेचं आहे. इंटरनेट असेल तरच आपण तिथंपर्यंत पोहोचू शकतो. पण याच्यावर देखील आम्ही मार्ग काढलेला होता. मी सिंधुदुर्गला असताना वाडी वस्तीवरती इंटरनेटची काही ठिकाणी सोय उपलब्ध नव्हती. अशा ठिकाणी आपण ती व्हिडिओज अपलोड करून ऑफलाईन पद्धतीनं तीच माहिती कशी विद्यार्थ्यांना शिकवता येईल याच्यावर सुद्धा पर्याय शोधलेला होता. आणि या बाबतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या प्रभावामुळे जर बघायला गेलं तर आज माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं उपलब्ध होते, शिक्षण अधिक सुलभ झालेलं आहे. आता आपल्याला कुठं शोधायला सुद्धा लागत नाही, जरासं त्या सोशल मीडियावरती त्याचा जर वापर केला तर सहज उपलब्ध होते. त्याच्यामध्ये वेळेची आणि खर्चाची बचत होते. जी माहिती आपण शहरामध्ये जाऊन एखाद्या दुकानातलं पुस्तक विकत घेऊन लायब्ररीमधलं पुस्तक शोधून ती माहिती मिळवायची ती ऑनलाईन बुक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा आपण क्षणार्धात वापर करू शकतो. त्याचबरोबर जलद माहिती उपलब्ध करण्याचा साधन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या खर्चाची बचत होते. दळणवळणामध्ये जाणारा वेळ आहे, प्रवासामध्ये जाणारा वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण बचत करू शकतो. आणि माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं आणि माहिती विस्तृत पद्धतीनं आपल्याकडे उपलब्ध होते. हा डिजिटल शिक्षणाचा खूप मोठा उपयोग म्हणायला हरकत नाही.
1: सर, सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती घेताना एआयचा आणि नवनवीन ऍप्सचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, तर एआय आणि नवीन ऍप्समुळे शिक्षणात कोणते बदल झालेले आहेत?
0: आता एआय याचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपण जर बघितलं की पूर्वी ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे पारंपरिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं, त्यांचा पेपर तपासणं, त्यांचा निकाल तयार करणं, त्याचं माहितीचं विश्लेषण करणं हे खूप मोठं जिकिरीचं आणि वेळ खाऊ काम होतं. आज तेच काम एआयच्या माध्यमातून काही तासामध्ये आपल्याला ते करता येतं. इकडं हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा एआयचा वापर करून आम्ही आता तसं एक कागल तालुक्यामध्ये फ्युचरिस्टिक क्लासरूम तयार केलेले आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही कॉम्प्युटर उपलब्ध करून दिलेले आहेत, टेबल कॉम्प्युटर. शिक्षक इकडे शिकवतात आणि क्विज देतात, विद्यार्थी बसून ती क्विज सोडवतात. ते सोडवलेले क्विज शिक्षक इकडे क्षणार्धामध्ये त्याच्याकडे ती माहिती उपलब्ध होते आणि कोणत्या विद्यार्थ्याचा कितव्या नंबरचा प्रश्न चुकलेला आहे. 40 विद्यार्थ्यांमधले 13 नंबरचा प्रश्न चुकणारे विद्यार्थी किती आहेत, क्षणार्धात एका क्लिक

0: वरती माहिती उपलब्ध होते. हा ए आयचा झालेला वापर आहे. म्हणजे ए आय हे तुम्हाला सपोर्टेड म्हणून ऑनलाईन शिक्षणामध्ये एक प्रभावी साधन आता बनलेलं आहे. आणि शिक्षणामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. आणि त्याच्यातला एक महत्वाचा बदल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. आता आज सुद्धा आपण बघतोय की विविध जे ऍप्स आहेत त्याच्यामध्ये त्या ए आयचा वापर देखील प्रभावी रीतीनं केलेला आहे. ऑनलाईन परीक्षा असेल, त्याचं विश्लेषण असेल, एखादा घटक शिकवण्यामध्ये सुद्धा असेल. आता आभासी वर्ग केलेले आहेत, व्हर्च्युअल, म्हणजे एखादं ठिकाण दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जायची गरज नाही. जसं समुद्राची भरती ओटी हा घटक शिकवण्यासाठी समुद्राच्या काठाला विद्यार्थी जाऊन सांगण्याची आता आवश्यकता राहील नाही. तशा प्रकारचा प्रसंग आभासी वर्गामध्ये आपण घडवून आणू शकतो. आणि विद्यार्थ्याला वाटतं की आपण तिथंच नेमकं ते समुद्राच्या काठाला आहोत आणि तशा प्रकारचा लाटांचा आवाज सगळं. हा एक बदल आहे, प्रचंड मोठा बदल आहे की हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि विविध ऍप्सचा केलेला बदल. याच्यामुळं हे सहज सोपं आणि कमी खर्चात कमी वेळेमध्ये विद्यार्थ्याला अनेक प्रसंगाचे अनुभव आपण वर्गामध्ये देऊ शकतो.
1: सर, काहींच्या मतानुसार ए आय मुळे आपला विद्यार्थी, आपला पालक हा थोडा पंगू बनेल किंवा दुसऱ्यावर त्या फक्त ए आय वरती अवलंबून राहून एक मानसिकरित्या अपंग बनेल अशी भीती वाटत असते, तर यांना तुम्ही काय सांगाल?
0: बरोबर आहे. ए आय चा वापर कसा करायचा, म्हणजे डिजिटल साक्षरतेमध्ये मी सांगितलंच की ते एक चांगलं साधन आपल्या मतामध्ये दिलंय, पण त्याच्या आहारी न जाता त्याचा आपल्यासाठी कसा उपयोग करता येईल. एखादी गोष्ट याय तुम्हाला एखाद्या नेत्यांच्या वरती भाषण सुद्धा तयार करून देईल, पण ते बोलता आलं पाहिजे, ते स्किल आपल्याकडे पाहिजे. म्हणजे उपलब्ध करून दिलेल्या माहितीचं जे आहे ना, ते दैनंदिन व्यवहारामध्ये कसा उपयोग करायचा ते आपणच करायला पाहिजे. आणि मला वाटते की त्याच्या आहारी न जाता शिकण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. ए आय म्हणतं म्हणून आपल्याला म्हणून चालणार नाही. आपली सुद्धा तर्कशक्ती, आपली सुद्धा बुद्धिमत्ता वापरून त्याचा अन्वयार्थ लावला पाहिजे आणि तशा प्रकारचे निर्णय घेऊन शिकलं पाहिजे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की जास्तीत जास्त ए आयचा वापर करून त्याच्या आहारी गेलं म्हणजे ते काही शिक्षण झालं असं म्हणता येत नाही. ते फक्त माहिती घेतली आणि त्याप्रमाणे आपण वर्तन केलं तसं नाही. त्याचा वापर करून आपल्या वर्तनामध्ये बदल केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं त्याचा आपण उपयोग आपल्या विकासासाठी केला असं मला वाटतं.
1: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रगल्भ होत चाललेच आहे, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या गुणवत्तेवर काय परिणाम झाला आहे?
0: एक म्हणजे त्याला सहज शिक्षणाची सोय उपलब्ध झाली, त्याच्यामुळं ती माहिती त्याच्याकडे उपलब्ध असल्यामुळं तो अनेक वेळा पाहू शकतो, अनेक वेळा ऐकू शकतो, अनेक वेळा त्याचा वापर करून शिकू शकतो. त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी तो स्वतः शिकू शकतो, सोडवू शकतो. म्हणजे स्वयंअध्ययनाची सवय विद्यार्थ्यांना लागली, सेल्फ लर्निंग, म्हणजे त्याचा वापर करून शिकण्याची सवय विद्यार्थ्यामध्ये विकसित झाली. साहजिकच त्याचा गुणवत्तेवर देखील परिणाम झाला. ज्ञान स्वतः शोधून मिळवणं त्याच्यामधला आनंद खूप मोठा असतो. दुसऱ्यांनी सांगणं, दुसऱ्यांनी सांगून शिकलेलं वेगळं आणि स्वतः शोधून शिकलेलं वेगळं, हा एक मोठा आनंद ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला मिळतो. आणि साहजिकच त्याची शिक्षणामधली रुची वाढते, रुचीमध्ये वाढ होते. त्याच्यामधल्या अधिकाधिक त्याला शोधण्याची संधी निर्माण झाल्यामुळं तो शोधतो आणि मिळवतो आणि ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानातला आनंद सुद्धा घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याला आपण काय चुकलेलो आहोत हे त्याला सुद्धा त्याचं परीक्षण देखील करण्याची सोय उपलब्ध आहे. म्हणजे मी एखादा घटक तयार केला, मी एखाद्या घटकाचा अभ्यास केला, ते कितपत बरोबर आहे, स्वतःची परीक्षा स्वतः घेऊ शकतो. आणि त्यामुळं आज आपण जर बघितलं की शिक्षकांना देखील ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये विद्यार्थी नेमका कुठं चुकतो, त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न समजले जात नाही, त्याला कोणता घटक विद्यार्थ्याला अवघड गेलेला आहे, त्या सोपा करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, याचं मार्गदर्शन आणि त्याची सोय उपलब्ध असल्यामुळं विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर निश्चितपणे परिणाम झालेला आहे. जलद मूल्यमापन करता येतं आणि त्यामुळं ताबडतोब एखाद्या विद्यार्थ्याला लगेच मार्गदर्शन करून त्या पद्धतीनं भविष्यामध्ये त्याला घडवण्याची सुद्धा सोय आणि त्याची गुणवत्ता वाढवण्याची सोय याच्यामुळे उपलब्ध झालेली आहे.
1: सर, आता आपण सांगितलं की हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण ऑनलाईन घेऊ शकतो, त्याचं मूल्यमापनही अगदी काही क्षणामध्ये करू शकतो, तर परीक्षा आणि मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने कितपत विश्वासार्ह आहे?
0: ऑनलाईन पद्धत आता तर बघतो की आपण शासन देखील काही परीक्षा आता ऑनलाईनच घेण्याचं ठरवलं.

0: तिथं मानवी हस्तक्षेपाला वावच राहत नाही. त्यामुळे निश्चितच ती वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्थचं एक साधन बनलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा ही हजारो विद्यार्थ्यांची एकाच वेळी घेता येते हा त्याच्यातला मोठा भाग आहे, मोठा फायदा आहे. त्याचा निकाल सुद्धा आपल्याला त्वरित लावता येतो. निकालाला वेळ लागला की समाजामध्ये आणि पालकांच्या मध्ये त्याच्यामधली विश्वासार्हता हळूहळू कमी व्हायला लागते. निकाल जसा उशिरा लागेल तसं असं म्हटलं जातं आणि निकाल लवकर लावला जातो. परत तो तयार केलेला ऑनलाईनवरचा निकाल तो अनेक वेळा बघता येतो, कुणालाही बघता येतो. आज घरी बसून विद्यार्थी आपल्या मोबाईलवरती सुद्धा माझा निकाल काय लागलेला आहे तो त्याला त्याच्या हातामध्ये उपलब्ध होतो निकाल क्षणार्धामध्ये. हा खूप मोठा फायदा आहे आणि त्यामुळे विश्वासार्थ आहे. आपल्याला किती मार्क्स कोणत्या विषयामध्ये कमी पडले, कोणत्या विषयामधले मार्क्स कमी झाले हा विद्यार्थ्याच्या हातामध्ये उपलब्ध आहे निकाल. आणि त्यामुळे ते एक त्याला विश्वासार्थ साधनच त्याच्या हातामध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि मला वाटतं की हे पारंपरिक परीक्षेपेक्षा हे एक विश्वसनीय साधन आहे असं मला वाटतं.
1: सर, तुम्ही सांगितलं की विद्यार्थी स्वतः जे प्रश्न तयार करतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये जे प्रश्न येतात त्याची उत्तरं शोधण्यामध्ये आणि त्या उत्तर मिळवण्यामध्ये त्यांना खूप आनंद होतो, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी स्व अभ्यासाची सवय किती वाढली आहे?
0: तसं आपल्याला निश्चितपणे असं संख्यात्मक सांगता येणार नाही, पण आपण जर बघितलं तर एक डिजिटल साक्षरता आपण जर त्यांना सांगितली बाबा की याचा उपयोग या घटकासाठी, आपल्याला ही वेबसाईट आहे, ही लिंक आहे, हे ऍप आहे, अशा प्रकारचं जर त्याच्यामध्ये माहिती दिली, डिजिटल साक्षरता निर्माण केली, तर निश्चितपणे संगणकाच्या समोर बसून तो माहिती शोधेल आणि जितका तो शोधेल जितका त्याच्यामध्ये तो रममाण होईल, जितका त्याला ते आनंदही वाटेल, जितका वेळ ते स्वयंअध्ययन करेल. म्हणजे जेवढी आपण त्याला संसाधनं सोपी आणि महत्वाची आहे ती जर माहिती त्याच्याकडे जर अचूकरित्या जर सांगितली तर तेवढे त्याला सेल्फ लर्निंगचं ते एक साधन म्हणून त्याच्याकडे बघेल आणि स्वयंअध्ययनामध्ये वाढ निर्माण. आणि
1: सर, भविष्यात ऑनलाईन शिक्षण अधिक वाढेल असं आपल्याला वाटतं का?
0: हो निश्चित. आज आपण बघतोय की कोरोना काळानंतर ऑनलाईन शिक्षणामध्ये खूप मोठा आता बदल झालेला आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण एक पूरक म्हणून आता त्याच्यामध्ये वापर केला जातोय. किंबहुना पारंपरिक शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण याचं एकत्रितरित्या आता संयोगानं म्हणजे हायब्रिड शिक्षण आपण म्हणतो तशा पद्धतीचं शिक्षण आज शाळा कॉलेजमध्ये द्यायला सुरुवात झालेली आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव केलेला आहे. आणि आज जर बघितलं आपण की युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आवाहन करतोय की कमीत कमी वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा. आज काही कंपन्या वर्क फ्रॉम होम आपल्या कर्मचाऱ्यांना सोय उपलब्ध करून देते, घरी बसून तेच काम करता येतं. आणि जर आठवड्यातले काही दिवस, महिन्यातले काही दिवस घरी बसून जर मुलांनी शिकलं आणि शिक्षकांनी शिकवलं तर निश्चितपणे हे एक मोठं आणि त्याच्याशिवाय काही वेळा पर्याय देखील राहणार नाही असं मला वाटतंय. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव हा वाढतच आहे, त्याच्यामध्ये वाढच होणार आहे असं मला वाटतंय. किंबहुना ती काही वेळा काळाची गरज सुद्धा म्हणणार आहे आणि निश्चितपणे हे एक प्रभावी माध्यम शिक्षणाचं होऊ घातलेलं आहे.
1: तर सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि ऑफलाईन शिक्षण पद्धती या दोन्हीचा जर समतोल राखायचा असेल तर तो कसा राखावा असं आपल्या दृष्टीने वाटतं?
0: एक म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक याच्यातला संवाद हा महत्वाचाच आहे. शिक्षकाचं महत्व हे अधोरेखितच आहे. पारंपरिक शिक्षणामधलं महत्व हे अधोरेखित असल्यामुळं आणि ऑनलाईन शिक्षक ही सुद्धा काळाची गरज आहे. त्याचा एकत्रित समन्वय साधून जर आपण शिकवायला सुरुवात केली, म्हणजे जसं मी सांगितलं की एखादा प्रसंग शिकवण्यासाठी, एखाद्या प्रसंगाची, एखाद्या ठिकाणाची, स्थळाची माहिती देण्यासाठी आपण आता तिथंपर्यंत जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. आज ऑनलाईन शिक्षणामुळं भौगोलिक सीमारेषा पोचलेल्या जगामध्ये कुठल्याही देशाची, कुठल्याही शहरातली माहिती आपण क्षणार्धात उपलब्ध करून घेऊ शकतो. आणि याचा एक संयोग किंवा याचा वापर कसा करायचा, हे ज्ञान आत्मसात करून कसं शिकवायचं, हे पारंपरिक पद्धतीमध्ये जर याचा उपयोग केला, आपण त्याला म्हणतो की समन्वय साधला, तर हे पारंपरिक शिक्षण देखील प्रभावी होईल असं मला वाटतं.
1: सर, शिक्षक हे संपूर्ण आयुष्य एक विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते सर्व बाबतीत किंवा सर्व बाजूने ज्ञान हे मिळवतच असतात. तर शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत असं शिक्षक या दृष्टिकोनातून आपल्याला वाटतं?
0: की काळ बदलतोय, जग बदलतंय आणि आपण म्हणतो की नव्याची नवलाई काही दिवसापुरतीच आता मर्यादित राहते. आज वाहन उद्योगामध्ये आपण जर बघितलं तर महिन्याला त्यांचं मॉडेल बदलतं,

0: आणि जसं समाजाला नवीन गोष्टींचं अप्रूप वाटतं, नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी समाज आता तयार झालेला आहे, तसंच विद्यार्थी देखील नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्याला ते आवडतं, म्हणजे तीच गोष्ट त्याच नोट्स तेच शैक्षणिक साहित्य याचा वापर करून शिकवण्यापेक्षा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या साधनाचा वापर करून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर विद्यार्थ्याच्या मध्ये सुद्धा ते एक चांगलं आनंददायी आणि चॅलेंजिंग आव्हानात्मक शिकण्याची एक संधी त्याच्या समोर निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की शिक्षकांनी याचा समन्वय साधून विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुद्धा या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे. आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं मला वाटतं.
1: सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: पालकांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर आता काही बाबतीमध्ये आपण म्हणतो की नवीन गोष्टी स्वीकारल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षा विद्यार्थ्यावर न लादता विद्यार्थ्यासोबत संवाद साधून त्यांच्या शिकण्यातल्या काय अडचणी आहेत आणि एक पालक म्हणून मी त्याला काय माझ्या मुलाला मुलीला योगदान देऊ शकतो, त्यांच्या शिक्षणामध्ये कशा सहभागी होऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या इच्छा आकांक्षांना लागता त्याच्या शिक्षणासाठी एक आधारस्तंभ किंवा एक सपोर्टेड म्हणून आपण जर काम केलं तर मला वाटतं की पालकांनी अशा प्रकारचा दृष्टिकोन आता बाळगणं आणि आपला दृष्टिकोन बदलणं देखील गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलो तर सध्याच्या युगामध्ये मोबाईल असेल, कुठलंही उपकरण ऑनलाईनचं साधनाचं असेल, तर ती एक शिकण्याची संधी आहे आणि त्या संधीचा आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी कसा वापर करून घेता येईल याचा त्यांनी विचार केला पाहिजे. जसं आपण म्हटलो की मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता माहिती आणि ज्ञानप्राप्तीसाठी कसा करता येईल, त्याच्यावरून माहिती मिळवून त्याचं ज्ञानात कसं रुपांतर करता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की काळ बदलल्यानुसार आपण सुद्धा आता बदलायला पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला पाहिजे आणि ह्या बदललेल्या पिढीसमोर हुशार पिढीसमोर आपल्याला शिकवण्यासाठी आपण सुद्धा तंत्रज्ञ आणि त्याचा स्वीकार करणारा एक नव्या युगाचा नवा शिक्षक म्हणून आपण आता तयार राहिलं पाहिजे, हेच या निमित्तानं यांना सांगावं असं वाटतं.
1: खूप छान सर. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी सर आपण आमच्या युवकांना खूप चांगल्या प्रकारे माहितीपूर्वक मार्गदर्शन केलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
0: धन्यवाद सर की आज आपण या आपल्या स्टुडिओमध्ये मला सर्व पालक विद्यार्थी आणि शिक्षकांशी एक चांगला संवाद करण्याची संधी या निमित्तानं आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपला देखील आणि आकाशवाणीचा देखील मी आभार मानतो.
1: धन्यवाद सर.
2: तर फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही कशा प्रकारे उपयुक्त आहे हे आपल्या लक्षात आलंच आहे. जसं जग बदलतंय तसंच आपणही बदललं पाहिजे हे यातून स्पष्ट होतंय. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयीची माहिती आज आपण जाणून घेतली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी, त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकला. बरे तर फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपण इथंच थांबत आहोत, पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मला म्हणजे दिव्याला निरोप द्या. नमस्कार.

युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत। आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6 आहेत, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 दिल्लीहून हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

च्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं. त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदे

0: मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: On the occasion of World Allergy Week, today we have Dr. Parag Karnad, ENT, from Karnad ENT Clinic, Khed. Can allergic rhinitis actually lead to more serious issues if left untreated?
3: It has many further consequences, like it can extend to the lower respiratory tract, mean lungs, and it can give rise to asthma, bronchial asthma, one thing. Second thing, it can cause collection of secretions in the paranasal sinuses, means the air filled pocket cavities, they are present around the nose and they can cause sinusitis. And one more effect is on the ears also. It can cause blockage in the ears, in the both the ears. So it is to be treated at earliest and with the best medicines.
2: Issued in public interest by Sun Pharma.
4: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
5: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
6: RBI सांगते
7: जाणकार बना, सतर्क रहा.
2: On the occasion of World Allergy Week, today we have Dr. Parag Karnad, ENT, from Karnad ENT Clinic, Khed. Can allergic rhinitis actually lead to more serious issues if left untreated?
3: It has many further consequences, like it can extend to the lower respiratory tract, mean lungs, and it can give rise to asthma, bronchial asthma, one thing. Second thing, it can cause collection of secretions in the paranasal sinuses, means the air-filled pocket cavities, they are present around the nose and they can cause sinusitis. And one more effect is on the ears also. It can cause blockage in the ears, in the both the ears. So it is to be treated at earliest and with the best medicines.
2: Issued in public interest by Sun Pharma.
8: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवारी 22 जून 2026 रोजी आपण जाणून घेणार आहोत दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी विशेष शिक्षिका प्रिया गांधी यांच्याकडून.
9: दिव्यांग मुलाच्या आयुष्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पालकांनी आपलं मूल समजून घेतलं पाहिजे. हे जे मूल आहे ती अवस्था आपल्याबरोबर घेऊन जिद्दीने जगण्याचा प्रयत्न करत असतं, जिद्द दाखवत असतं.
8: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवारी 22 जून रोजी सकाळी 9:30 दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी प्रिया गांधी यांच्याशी गौरी मुळे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: ह्याठयोगात सांगितलेलं आहे. हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत, त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योगसाधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील. आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात, हॉट योगा, विन्यास योगा, हास्य योगा, बिअर योगा, आणखी काय काय करतात, त्या सगळ्याचा काही असा फायदा मिळणार नाही. त्याचा तात्पुरता एखाद वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा, पण खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, यंदाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे. त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे. चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शर्भाते.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. हो अस्मिता वाहिनी आपण ऐकता माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, संध्याकाळचे 7:30 आणि 15 सेकंद झालेत. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

नमस्कार मंडळी, नमस्कार. भारतीय सौरदिनांक 31 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 21 जून 2026. मंडळी, कार्यक्रमात आज आपण ऐकूया हरिभक्त परायण प्रदीप तेंडुलकर यांनी सादर केलेलं कीर्तन.

सज्जन श्रोते हो, विनायक बाबा साठे यांचा हा अभंग, या अभंगातून आपल्याला साठे बाबा सत्संगाचा महिमा वर्णन करून सांगतात. पूर्व अभंगामध्ये ते म्हणतात, काया वाचा मने निर्मलते संत, हरी सेवारत सर्वात्मत्वे. संत कसे असतात? काया वाचा मने निर्मल म्हणजे शरीर, वाणी, मन यांची निर्मलता, शुद्धता, अशी शुद्धता त्यांच्या अंगी असते. संत हे सदानकदा हरिसेवेत रममाण असतात. अन्य जनांचा उद्धार करण्यासाठी, त्यांचं जीवन सार्थकी लावण्यासाठी ते अज्ञजनांना सन्मार्ग दाखवतात.

शुभ घडे. अशा संतांची संगती, संतांचा संग जर कुणाला लाभला तर त्याच्या वागण्या बोलण्यात शुभ चांगला असा बदल होतो.

आपणा सारिखे करीती तात्काळ असा संत महिमा आहे. कितीही अज्ञानी दुष्ट प्रवृत्तीचा माणूस असला तरी संत संगतीने त्याच्यात बदल होतोच अशा प्रकारचा एक वेग. आणि याच विश्वासानं विनायक बाबासाठी सांगतात

मग प्रश्न असा येतो, दुर्जन दुष्ट खल प्रवृत्तीच्या माणसाचा संतांशी संबंध येतो, संतांच्या सज्जन प्रवृत्तीचा या लोकांवर परिणाम होतोच, मग संतांवर या लोकांचा काही परिणाम होतो का? सज्जन हो, याचं उत्तर नाही असं आहे. एका श्लोकात म्हटलंय,

मग प्रश्न असा येतो, दुर्जन दुष्ट खल प्रवृत्तीच्या माणसाचा संतांशी संबंध येतो, संतांच्या सज्जन प्रवृत्तीचा या लोकांवर परिणाम होतोच, मग संतांवर या लोकांचा काही परिणाम होतो का? सज्जन हो, याचं उत्तर नाही असं आहे. एका श्लोकात म्हटलंय,

दुष्टामध्ये सत्संगतीने संत संगतीने साधुत्व येतं, पण साधूमध्ये दुष्टपणा येत नाही. जसं सुंदर सुवास असणारं फूल आणि माती एकत्र आले, फुलाचा गंध मातीला प्राप्त होतो पण मातीचा गंध फुलाला येत नाही. म्हणून समर्थ सुद्धा असं म्हणतात,

संघ सोडून फक्त सज्जनांचाच संघ आदरयुक्त भावनेने केला तर सर्व दोष नाहीसे होतात, ज्ञान प्राप्ती होते। सज्जन हो, संतांच्या चरण सेवेचा महिमा ही असाच अगाध आहे। संत एकनाथ एका अभंगामध्ये म्हणतात,

वेद पुराण आणि ब्रह्मादिक देव देखील साधू संघाची स्तुती करीत असतात, मग इतरांची काय कथा। भगवान श्रीकृष्ण उद्धवास एकदा म्हणाले, उद्धवा, निरपेक्ष शांत निर्वैर समदर्शी अशा संतांच्या मागून मी सर्वदा जात असतो। हेतु हाच की त्यांचे पदरेणू माझ्या अंगावर पडून मी पवित्र व्हावं। संतांची थोरवी लहान सहान नाही। हे संत अज्ञानाचा समूळ नाश करतात, म्हणून सदा सर्वदा त्यांचीच संगती दे असा आशीर्वाद देवाजवळ मागायला हवा। सत्संगती आपलं जे प्रिय करील ते गंगेच्याही हातून घडत नाही, म्हणून भक्तजनाने सद्गुरूचीच चरणसेवा नित्य करावी हाच दृढ विश्वास विनायक बाबा साठेंपाशी आहे। सत्संग महिमाच असा आहे ज्यामुळं मनुष्याचे सर्व दोष नाहीसे होतात, बुद्धी शुद्ध होते, हातून सत्कर्म घडतात, जीवन सार्थकही लागतं। म्हणून सत्संगाचा आग्रह ते धरतात, न लगे आणिक उपाय धरा सद्गुरूचे पाय। आणि याच न्यायानं ते पूर्वपद्यात म्हणतात।

ब्रह्मा विष्णू शिव हे देव सुद्धा संतांचा महिमा मान्य करतात. ब्रह्मदेव संतांच्या ठाई लोटांगण घालतो, विष्णू संतांना वंदन करतात, शिव चरण स्पर्श करतात, असे संत खरोखरच धन्य होत. मग अशा संतांच्या संगतीत काय मिळतं? एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी निवांत. आपल्या सद्गुरूच्या सहवासात शांती सुखाचा चिरकाल अनुभव मिळतो. असे संत, त्यांच्या संगतीचा महिमा वेद पुराणाने सुद्धा वर्णन केला आहे.

पहिल्या महायुद्धाचा काळ। 1914 पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झालेलं। अनेक सैनिक यात मृत्युमुखी पडत होते, अनेक सैनिक जखमी होत होते। याच दरम्यान काळाची गरज ओळखून पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून पदवी घेतलेला एक तरुण डॉक्टर विवाह झाल्यानंतर काही दिवसातच सेना दलात वैद्यकीय सेवेत रुजू झाला होता। डॉक्टर गोविंद रामचंद्रपंत उपळेकर, सोलापूर जिल्ह्यातील उपळाई गावचे राहणारे म्हणून उपळाईकर, पुढे त्याचं उपळेकर झालं। 15 जानेवारी 1888 ला फलटणला डॉक्टरांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वराने जन्म घेतला। प्रखर बुद्धिमत्ता, जिज्ञासु व अभ्यास वृत्ती यामुळे मुलाचे पाय पाळण्यातच दिसू लागले। लहानपणापासूनच देशाबद्दल अपार निष्ठा, आणि अशी अपार निष्ठा बाळगणारे डॉक्टर मोठेपणी संधी मिळताच सेना दलात वैद्यकीय सेवेत रुजू झाले।

1914 पहिल्या जागतिक महायुद्धात लढणाऱ्या जवानांच्या सेवेत डॉक्टर अहोरात्र जागले, अनेकांचे प्राण वाचवले. इंग्लंड अमेरिकेत त्यांची उत्कृष्ट कामगिरी पाहून आफ्रिकेतील नैरोबी येथे सर्जन म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शेकडो घायाळ, रक्तबंबाळ, मरणोन्मुख जीवांच्या देहाची चिरफाड करता करता डॉक्टरना उभं आला आणि मग ते सतत मनामध्ये विचार करू

डॉक्टरांचं मन विचलित झालं. जगननियंत्याने सृष्टी निर्माण केली असं म्हणतात. याच ठिकाणी वावरणारा माणूस माणसाचा इतका अमानुषपणे बळी का घेतो? याच्यासारखे किती गांजलेले दुःखी पीडित असतील. हळूहळू डॉक्टरांचं मन अध्याच्या सृष्टीच्या निर्मात्याकडे वेधलं. ड्युटी संपल्यावर तंबूच्या बाहेर तासन तास टक लावून ते बसत. एक दिवस असेच ते टक लावून बसले होते. मनात विचार सतत घोळत होते. विचार करून करून मन थकलेलं होतं. शांत वातावरण होतं. आजूबाजूला कुणी नव्हतं. आणि अचानक

अचानक एक दिगंबर अवस्थेतील तेजपुंज तपस्वी साधू डॉक्टरांच्या समोर आला. म्हणाला, हे तुझं काम नाही, तू माझ्याकडे. डॉक्टरांना सगळे काका म्हणत गोविंद काका उपळेकर. डॉक्टर पिसाटासारखे त्या दिव्य पुरुषाच्या शोधार्थ निघाले. सुदैवानं त्यांची भेट रावसाहेब गोविंदराव रांदळ्यांशी झाली. अचूक मार्गदर्शक मिळाला आणि त्या रांदळ्याने डॉक्टरांना पुसे सावळीस नेलं. त्या तेजपुंज साधूची गाठ घालून दिली. तो सत्पुरुष म्हणजे कृष्णदेव महाराज. श्रीकृष्ण देवांना पाहता क्षणीच नैरोबीत दिसलेला तो हाच साधू अशी अंतरीची खून पटली. डॉक्टरांनी महाराजांचे पाय धरले, सोडलेच नाहीत. संसारावरील लक्ष उडालं, कुटुंबीय त्रस्त झाले. एवढा मोठा नागला साऱ्यांना गूढ वाटलं. त्याने डॉक्टरांना वेडं ठरवलं, मेंटल हॉस्पिटलमध्ये नेलं. पण तिथल्या डॉक्टरनी सांगितलं, हा वेडा नाही, हा जगाला वेड लावी. आणि मग काका फलटणला आले. कृष्णदेवांच्या सेवेत पुन्हा रुजू झाले. एक उच्च शिक्षित सर्जन डॉक्टर सर्व ऐश्वर्यावर घरादारावर पाणी सोडून कृष्णदेवासारख्या अनाडी पर्यटाच्या मागे लागला. गुरुची सेवा ही साक्षात परब्रह्माची सेवा. अशा उत्कट निष्ठेने, खडतर वैराग्य वृत्तीने काकाने गुरुसेवेचं व्रत स्वीकारलं. गुरु सांगतील तसं करायचं आणि गुरु करतील तेच करायचं. श्रीकृष्णदेवांच्या सावध भावावस्थेतील सर्व कसोट्यात काका उत्तीर्ण झाले. प्रत्यक्ष ब्रह्मपदी आरूढ झालेल्या श्रीकृष्णदेवांचा काकांना 2-3 वर्ष सहवास लाभला आणि एकांतिक भक्तीने केलेल्या कठोर सेवेच्या बळावर काकाने कृष्णदेवांची पूर्ण कृपा संपादन केली. परिणामी गुरुने काकांना कृपा कटाक्षी निहाळलं आणि आपल्या पदी बसवलं. देव पहावयास गेलेले डॉक्टर देव होऊन गेले. गुरुदेवांच्या आज्ञेने काका फलटणला परतले. डॉक्टरांनी सद्गुरु सेवा करून स्वतःमध्ये साधुत्व निर्माण करून घेतलं, प्रपंचाचा परमार्थ केला, मनशांती मिळवण्यासाठी सद्गुरूची भेट घेतली आणि त्याच्याच संगतीने स्वतःचा उद्धार करून घेतला. दत्तस्वरूप विनायक बाबा साठे आपल्याला पूर्व अभंगातून उपदेश करताना म्हणतात, सत्संग महिमा अवर्णनीय आहे, त्याची महती थोर आहे. देवादिक वेद पुराणही याचा महिमा गातात. तो सत्संग आपणा सर्वांना घडो आणि आपणा सर्वांचं भविष्य उज्ज्वल ठरो, याच हेतूने साठे

हरिभक्त पारायण प्रदीप तेंडुलकर यांनी सादर केलेलं कीर्तन आताच आपण ऐकलं. भरतमंडळी आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेतो. परत भेट आहेच पुढील कार्यक्रमात. नमस्कार.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवारी 22 जून 2026 रोजी आपण जाणून घेणार आहोत दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी विशेष शिक्षिका प्रिया गांधी यांच्याकडून.
1: दिव्यांग मुलाच्या आयुष्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पालकांनी आपलं मूल समजून घेतलं पाहिजे. हे जे मूल आहे ती अवस्था आपल्याबरोबर घेऊन जिद्दीने जगण्याचा प्रयत्न करत असतं, जिद्द दाखवत असतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवारी 22 जून रोजी सकाळी 9:30 वाजता. दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी प्रिया गांधी यांच्याशी गौरी मुळे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पान.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

0: आपण ऐकाल ज्येष्ठांसाठी योग, याविषयी कीर्तिकुमार औरंगाबादकर यांच्याशी सोनाली कानिटकर यांनी साधलेला संवाद.
1: सर्वांना जमतील असं नाही, पण प्रयत्न केले की जमल. करण्याची इच्छा ठेवायची, आज नाही उद्या येईल. एखाद्याला ताबडतोब येतं, काही जणांना काही दिवसांनी येतं, काही बिघडत नाही. लेकिन करणे की तमन्ना जर केली ना, इच्छा केली ना, तर बरोबर करता येईल. बळजबरीन काही करायचं नाही. कारण काय, सुखेनं हास्यते इतिहासनं. सुख निर्माण झालं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, उत्साह वाटला पाहिजे, चैतन्य वाटलं पाहिजे.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 23 जून रोजी सकाळी 9:30 आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2024 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधीला सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात

0: लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
1: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सुंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय IIT बॉम्बे NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
0: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस, प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला.

0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. एनडीआरएफ आणि रासायनिक जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वायू गळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. एफआयएच महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रेमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनी या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू 70 पेक्षा जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया शाहीर साबळे यांनी गायलेलं गाणं. संगीतकार देवदत्त साबळे.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
1: लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संतोष नायक आणि शैला चिखले यांनी गायलेलं वेसावकर आणि मंडळी यांचं गाणं ऐकूया. या गाण्याला संगीत दिलंय विजय कठीण यांनी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन।
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या

0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर.
1: सादर करते विवेक वानखडे.
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया डॉक्टर अपर्णा मयेकर यांनी गायलेलं कुमार घनवडे यांचं गीत. संगीतकार अभिजित राणे

0: सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत। संगीतकार वसंत पवार

या गाण्याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्त्वाचा कार्यक्रम आणि 9:30 नाटकों का अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

नंदिनी स्पीकिंग. यस दास डियर. हॅलो, मीच बोलते. फोनची वाटच पाहत होती तुझ्या. कुठून बोलतोयस? म्हणजे तू न्यूयॉर्क मधून बोलत नाहीयेस? अरे हा, मग आहेस तरी कुठे? हा हा हा. अरे अरे, पण ऐक तरी माझ. काय म्हणतोयस? निर्णय माझा? अरे तो तर मी तुला कधीच सांगितलाय. हा हा हा. तरी पण थोडा वेळ हवाय मला. अरे अरे, पण हे सगळं मी नताशाला कसं सांगू? नो नो, नेवर. अरे मला नताशाला थोडी मेंटली प्रिपेअर तरी करू दे. अरे ट्राय टू अंडरस्टँड मी दास. हो हो हो दास डिअर, मला कळते रे तुझी डिफिकल्टी. तरी पण हां हां हो, नाही आहे ती नताशा, नाही आहे इथे. सकाळीच पिकनिकला गेली ती. काय काय? नो नो नो, तू तिला फोन बिलकुल करू नकोस. नाही रे, गैरसमज वगैरे काही नाही. बरं बुवा, मी आजच रात्री बोलेन तिच्याशी. हो हो हो, सांगेन सारं काही तिला. हो हो, मला माहीत आहे का तुला घाई आहे ती. दास डिअर, अरे ऐक तरी. हे पहा, मी माझा निर्णय बदलणार नाही आहे. तू कशाला चिंता करतोस? अरे पण नताशाची नीट समजूत नको का काढायला? मी त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकणार रे. प्लीज गिव्ह मी लिटल टाईम दास. ओके ओके हो. तरी पण आय ॲश्युअर यू, तुझ्या प्लॅनमध्ये काही बदल होणार नाही. हो हो, अगदी नक्की. ओके हां, मी नाही अपसेट झाले रे. यू डोंट वरी दास. नाही ओके.

0: हो ओके गुड नाइट
1: ओ मॉम मॉम आई हैड अ वंडरफुल डे इट वाज फैंटास्टिक काय मज्जा आली मॉम मॉम मॉम बोलत का नाहीस ए मॉम विचार ना मला पिकनिक कशी झाली ती
0: हो हो हो कशी झाली ना आता पिकनिक तुझी डिड यू एन्जॉय मजा आली ना
1: येस रिअली वंडरफुल खूप खूप एन्जॉय केलं मॉम अगं तो टोनी ना तो टोनी तो टोनी ना मॉम ही इज रिअली वंडरफुल इतका गमते आहे तो टोनी ए फनी चार्मिंग मॅन
0: चार्मिंग मॅन काय म्हणालीस अगं तो तर तुझ्या एवढाच आहे मॅन कसला बरं त्या टोनीचं काय सांगत होतीस
1: ओ मॉम अगं अगं ना काय एक एक जोक सांगत होता तो आणि गाणी तर काय छान म्हणत होता मॉम आय एम अगेन जॉईनिंग देम नेक्स्ट सॅटरडे फॉर पिकनिक
0: काय पुन्हा नेक्स्ट सॅटरडे
1: मॉम दे हॅव अ क्लब अँड टोनी इज द सेक्रेटरी ऑफ द क्लब यु नो मॉम त्यानं मला ओ मॉम ही आस्क मी टू जॉईन हिज क्लब
0: काय क्लबचे मेंबर व्हायचंय नो नो नताशा तू त्या क्लबची मेंबर नाही व्हायचंस अगं तू या अमेरिकन मुलांमध्ये एवढं मिसळायचं नाहीस कळलं
1: मॉम बट व्हाय मॉम व्हॉट्स रॉंग विथ यू मॉम तुला बरं नाही का वाटत
0: नाही नता तसं काही नाही आय एम ऑल राईट पण तू अशा क्लबची मेंबर नाही व्हायचंस समजलं नाही ना होणार बेटा अशा क्लबची मेंबर
1: ओ मॉम हाऊ डेअर आय डू इट तुला विचारल्याशिवाय तुझ्या परमिशन शिवाय मी कशी होईन मेंबर
0: नता नता पोरी मला भीती वाटते ग
1: माझी भीती वाटते तुला पण मॉम ऑल माय फ्रेंड्स आर गोइंग फॉर अ पिकनिक नेक्स्ट सॅटरडे आय डोंट थिंक त्यांच्या मॉमना अशीच भीती वाटते ना
0: पण नता तू नाही जायचंस
1: मॉम
0: मी तुला जाऊ देणार नाही नाही
1: पण मॉम आज तुझी अपॉइंटमेंट होती ना अंकल बरोबर देन व्हॉट्स रॉंग एनी मेसेज
0: फोन होता त्यांचा पण नता तू त्या क्लबच्या मुलांबरोबर नाही ना जाणार नाही ना जाणार माझ्या सोनूल्या
1: मॉम दास अंकल काय म्हणाले ग फोनवर नाही सांगायचं ओके मॉम ए मॉम तुझ्या इंडियातल्या स्टोरीज सांग ना
0: नता माय लिटिल बेबी अगं भीती वाटते ग मला
1: मॉम तुला झालंय तरी काय कसली भीती कुणाची भीती का त्या इंडियातल्या घोषची तर नाही ना
0: नाही ग
1: मग
0: भूताची नाही मला तुझी भीती वाटते ग पोरी मला
1: माझी ओ मॉम माझी भीती हाऊ फनी मॉम का ग मी आता काही लहान आहे
0: अगं म्हणूनच काळजी वाटते ग मला नता
1: ओ मॉम उगाच काळजी करतेस तू
0: नता
1: काय मॉम
0: नता तू इंडियात जाशील आजीकडे
1: ओ हाऊ नाईस माझ्या ग्रँडमा कडे जायचं मॉम आपण दोघी जाऊया इंडियात ग्रँडमा कडे खूप खूप मज्जा येईल
0: जाशील नता खरंच जाशील इंडियात अगदी अगदी कायमच राहशील आजीकडे
1: व्हॉट कायम डिड यू रिअली से इट मॉम ग्रँडमा कडे जायचं आणि कायम
0: तसं नाही ग नता तसं नाही
1: मॉम व्हॉट्स द प्रॉब्लेम मॉम तुला म्हणायचंय तरी काय यू नेव्हर आस्क मी एनी क्वेश्चन लाईक दिस बिफोर का जा म्हणतेस मला इंडियात माझी टोनी बरोबरची फ्रेंडशिप आवडत नाही का तुला

0: What's wrong in it, Mom? Suja, Jenny, Sophia, या सगळ्यांचे बॉयफ्रेंड्स आहेतच ना मॉम.
1: नता नता कसं सांगू तुला, ह्या वयात देखील मी निर्णय घ्यायला कचरते ते तू असे पटकन घेतेस नता. ऐक नता, नता मला एकटीला आता हे सारं असह्य झालंय.
0: ओ आय एम सॉरी मॉम, आय डू अंडरस्टँड इट. मॉम, दास अंकल काही बोलले का ग?
1: नाही.
0: मग माझ्याबद्दल काही बोलले का? सांग ना मॉम, सांग ना.
1: नता, दास अंकल प्रपोज मी.
0: व्हॉट?
1: त्यानं मला लग्नासाठी विचारलंय.
0: काँग्रेट्स मॉम, काँग्रेट्स. तू होय म्हणाली होतीस ना त्यानं? ओ मॉम, मॉम आय विल गिव अ रिंग टू दास अंकल. आय हॅव टू कॉन्ग्रॅच्युलेट हिम. हो हो, मला त्यांना फोन करायलाच हवा.
1: नको नता, थांब, मला पुरतं सांगू तरी दे. दास अंकल आपली मुलं इंडियात पाठवतोय कायमचीच.
0: ओ आय सी. मॉम, मी जाईन इंडियात. मी आजीकडे जाईन.
1: नता मी तुला खूप खूप पैसे पाठवीन. अगं, तुला इंडियन डान्स आवडतो ना? तू तिथं डान्स शिक. हं, तुला इंडियन डिशेस आवडतात ना? त्या तुला तुझी ग्रँडमा.
0: मॉम, ग्रँडमाला फोन करतेस ना? गिव अ रिंग टू ग्रँडमा इन इंडिया.

आई मी बोलते है, आई मी बोलते न्यूयॉर्क हूं। हो ठीक आहोत, तू काळजी करू नकोस। तू कशी आहेस? हां, आणि भाई वहिनी? हां ठीक आहेत ना। ए कुणाल चालतो का गं आता? काय एवढा मोठा झाला? हां। अगं मी ना, हां मी फोन अशासाठी करते की अगं नताशा इंडियात येते तुझ्याकडे। हो। कधी म्हणजे? अगं कदाचित उद्याच रात्रीच्या फ्लाईटने येते। अगं आई, ती निघताच मी तुला फोन करेन। फ्लाईट नंबर आणि टाईमही कळवीन। नाही, मुळीच काळजी करू नकोस। हां काय म्हणालीस? हे ना म्हणजे अवी। हां अवी।

0: काय बाई, अजूनही कशी आली नाही? ड्रायव्हरची चुकामुक्त झाली नसेल ना? तरी बरं तिचा फोटो देऊन पाठवलाय म्हणून. तीही नवीन आणि खूप वर्षांनी येते.
1: मी आले ग्रँडमा, मी आले ग्रँडमा. हे ग्रँडमा, तू कशी आहेस?
0: अय्या आलीस सुद्धा माझी बछडी. हा आज जाऊ नकोस, इथं दारातच थांब. अगो हजारो कोसावरून आलीस प्रवास करून, पायावर पाणी तरी हलू दे मला.
1: हे आजी, माझ्या मॉमला पण तू असंच करायचीस का ग? सांग ना मॉमला, असंच करायचीस? सांग ना आजी.
0: अगो हो हो, अगदी मी असंच करायची. अगदी तुझ्यासारखीच होती ती.
1: ए आजी, अगं मामा मामी कुठे दिसत नाहीत ती?
0: मामा मामी ना गेलं दक्षिण भारताच्या टूरवर. अगं सुट्टी आहे ना आता, तिथूनच तुझ्या मामीच्या भावाचं लग्न आहे, जातील तिथे.
1: लग्नाला? म्हणजे मॅरेजला?
0: हा. अगं तुला भूक लागली असेल ना, पण कपडे बदल, चल गरम गरम वरण भात नि पोळ्या देते, जेव बघू आधी.
1: लग्न, मॅरेज, दास अंकल प्रपोज माय मॉम, दे आर मॅरिंग. पण मला नाही जाता येणार त्यांच्या लग्नाला.
0: हे काय नताशा, अजून इथेच तू? चल पाहू जेवायला.
1: देशील
0: काय? भात नाही खाणार? ब्रेडवरच भागवणार आहेस की काय? या हवेला भात हवा सोने.
1: जेवीन ग मी सावकाश. ठीक आहे, भातच खाईन. झालं
0: आजी. ए आजी,
1: सांग ना मला तुझ्या त्या स्टोरीज.
0: सोन्या, स्टोरीज ऐकायला लहान का आहेस? केवढी मोठी झाली गो माझी छकुली. हे बघ, उद्या आत्याबाईच्या घरी एका लग्नाला जायचंय आपल्याला, तेव्हा तू साडी नेसायचीस बर का? नेशील ना?
1: येस.
0: छान. तुझी आई ग होती तुझ्या एवढीच? तेव्हा असंच शेजारी या देसाईंच्या घरी गेलो होतो एकदा लग्नाला. तुझ्या आईनं कशी छान सुरेख साडी नेसली होती, आणि काय मज्जा सांगू. अगो त्यांच्याकडे आलेल्या दामल्यानी, म्हणजे तुझ्या बाबानी ग, चक्क मागणी घातली की ग तिला. झालं, झटपट लग्नही झालं आणि गेली दोघं अमेरिकेत. आली 2 वर्षांनी सुट्टीवर आणि तीच ही छकुली बर का?
1: थांबलीस का ग्रँडमा? सांग ना माझ्या मॉमच्या गोष्टी.
0: हा गोष्टी सांगू हा मग. चल चल बघू, चल कपडे बदल, हातपाय धू, देवाला नमस्कार कर. आत्ता येईलच बघ तुझ्या आईचा किंवा बाबांचा फोन.
1: काय बाबांचा? डॅडचा
0: का ग?
1: काही नाही काही नाही. पण डॅडचा फोन येईलच कसा? कारण डॅड आणि मॉम तर कधीच सेपरेट झालेत.

0: स्मरामि।
1: ग्रैंडमा, ए आजी, ए आजी, आजी, आजी, आजी, आजी, बोल ना, रागावलीस? मी काय करू ग्रैंडमा, सांग ना, मामा आपल्या कामात, मामी फारशी माझ्याशी बोलत ही नाही।
0: खरं आहे का तुझं? जा बरं, जाऊन ये हा माझ्या पोरी, पण लवकर ये हा, काळजी वाटते ग मला। जा जा हं,
1: जाऊ ग्रैंडमा, खरंच जाऊ? हाऊ नाईस, ओके।
0: पण हे बघ, 7 आत घरात ये हा।
1: बरं,
0: खरंच काय करावं या पोरीनं? तरी 4 दिवसासाठी आली आहे, तरी सहन होत नाही यांना। सूनबाईला तर तिचं काही करावं लागत नाही, एवढी गोड पोर, तिच्याकडेच बोलायचं, ताकडेच पाहायचं। आणि हा तरी काय, तुझी भाचीच ना ती, नेशील की नाही तिला कधी बाहेर, पण तोही तसलाच। काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ।

0: अरे किती वेळ झाला, अजूनही आली कशी नाही?
1: ग्रँडमा, ग्रँडमा मी आले. ग्रँडमा मी आले.
0: आलीस का? कोणाबरोबर बोलवतेस ग? कोण होता तो?
1: असाच कुणीतरी लायब्ररीत भेटला, झाली ओळख, दिली त्यानं लिफ्ट इथपर्यंत.
0: अगो पण कुठला? आणि चक्क आलीस त्याच्या स्कूटरवर बसून?
1: ओ ग्रँडमा, उगाच काळजी करतेस. डोंट यू वरी ग्रँडमा, मी का तर लहान आहे.
0: अगं म्हणूनच चपाव लागतो पोरी. नताशा, तुला येऊन महिना झाला ना ग?
1: हो का ग?
0: अगं तुझ्या काहीच कसं नाही, तू इथं आल्यावर एकदा फोन आला होता तेवढाच.
1: आजी, हे आजी, मी किती आता डान्स शिकणार आहे.
0: डान्स? होळी ग बाई. अगं असं महिना दोन महिन्यात थोडा शिकता येतो का डान्स?
1: का मी थोडीच इथून जाणार आहे. हा ग, मी आता तुझ्या बरोबरच राहणार अगदी कायमची.
0: काय नताशा? अगं तुझी आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील?
1: आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील? कुठले बाबा? कुणाचे बाबा? मॉम आणि डॅड, डॅड आणि मॉम, जस्ट अ ड्रीम. आय विल नेव्हर हॅव इट अगेन.
0: अगो स्वतःचीच अशी काय बडबडतीयेस नताशा? सोन्या, आजच मी फोन लावते हा तुझ्या आईला. अगं तिची काही अडचण आहे का विचारूया तिला?
1: नको ग्रँडमा, नको. माझीच अडचण आहे तिला, तिला आणि तिच्या दास.
0: काय म्हणालीस? अगं तिला विचारून तुझ्या जाण्याचा दिवस नक्की नको का करायला?
1: ग्रँडमा, आर यू बोर्ड ऑफ मी? तुला माझा कंटाळा आलाय का ग?
0: कंटाळा नाही ग राजा. अगं झाडावरलं फूल झाडावरच असायला हवं. सोन्या, तुझ्या वयाची मी असताना दोन मुलं होती मला, पण तुझ्या आजोबांचा धीर होता मला, म्हणूनच तर त्या वयात देखील मी सारी जबाबदारी पेलू शकले. तुझी आई साता समुद्रापार कशी मस्त उभी आहे तुझ्या बाबांच्या बरोबर, झाडाला लपेटलेल्या वेलीगत. अगं ज्याचा त्याचा आधार, त्यानं सोडून कसं चालेल? नता, सोन्या, आपण बोलू बरं तुझ्या आईशी फोनवर. मी आता स्वयंपाकाचं बघते हां.
1: म्हणे म्हणे अमेरिकेत आईकडे जा. मॉम म्हणते इंडियात आजीकडे जा. ग्रँडमाला त्यावेळी आजोबा होते, आता तिला तिचं हे घर आहे, मामा आहे. मॉम डॅडपासून सेपरेट झाली, तरी तिला तिचे दास अंकल आहेत, आणि त्यासाठी माझी इंडियात रवानगी. ग्रँडमाला माझी काळजी म्हणून माझी परत अमेरिकेत रवानगी. म्हणजे नताशा, नताशा तुला कोणी नाही ग, कोणी नाही तुला. ते ब्लड रिलेशन सांगणारे हे लोकसुद्धा तुझे कोणी नाही, आणि ते मात्र ते या वयात देखील सपोर्टसाठी धडपडत आहेत, आणि मी मात्र मॉमसाठी इंडियात तर ग्रँडमासाठी परत अमेरिकेत. हो, वेअर शुड आय गो?

सांग नताशा, कुठं जाशील तू, कुठं जाशील? ओ डॅड, ओ डॅड, ओ डॅड. नो नो नो नो, आय विल नेवर गो टू मॉम, ग्रँडमा. आय विल नेवर गो टू मॉम, नेवर गो. आणि ग्रँडमा, ग्रँडमा, तुलाही आता यापुढे माझा त्रास होणार नाही. आय विल डू इट अलोन, ऑल अलोन. आय विल स्टँड माय सेल्फ, स्टँड बाय माय सेल्फ, बाय माय सेल्फ. आजी, आजी, मी स्वतःच्या पायावर उभी राहीन आजी. मला आता तुमच्या कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. तुमचा, तुमचा कोणाचाच आधार आता मला नकोय. कोणाचाही नको.

0: नभोनाट्य सादर झालं आधार. लेखक पद्मा फातर्पेकर. सादर करते होते गोविंद मुकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार: आई नीता जोशी, आजी सुधा घाणेकर, नताशा उज्ज्वला कवठेकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोतेहो आपण ऐकलात न्यूज ऑन एअर या ॲपवर.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: नाटकों का अखिल भारतीय कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात विदुषी किशोरी आमोणकर यांचं गायन आम्ही आता प्रसारित करत आहोत. आपण ऐकूया त्यांनी गायलेला राग मिया मल्हार. विलंबित ख्यालाची बंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत करीम नाम तेरो सब सरतार दुख दरिद्र दूर करो, तर उमड घुमड गरज गरज बरसन को आयो मेघा ऐसो हे बोल आहेत द्रुत एक तालात निबद्ध बंदिशीचे. त्यांना सातसंगत याप्रमाणे हार्मोनियम साथ के लिए अप्पा जळगावकर यांनी, तर तबला साथ बाळकृष्ण अय्यर यांची आहे. तेव्हा ऐकूया विदुषी किशोरी आमोणकर यांनी गायलेला राग मिया मल्हार.

विदुषी किशोरी आमोणकर यांनी गायलेला राग मिया मल्हार आताच आपण ऐकलात. त्यांना सातसंगत याप्रमाणे होती. हार्मोनियम साथ केली होती अप्पा जळगावकर यांनी, तर तबला साथ होती बाळकृष्ण अय्यर यांची. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11 वाजतायत प्रथम हिंदीतल्या आणि 11:05 इंग्रजीतल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.